ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तो ही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात। ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, आपला जीवन प्रवास आपण पाहत असताना अनेक क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी उत्तुंग कामगिरी करणारी व्यक्तिमत्व आपल्याला भेटत असतात, आणि अशी व्यक्तिमत्व भेटल्यानंतर त्यांच्याकडून जाणून घेण्याची आपल्या सगळ्यांनाच खूप मोठी एक आशा असते, किंवा एक त्याच्या संदर्भात आपली आकांक्षासुद्धा असतात की आपण यांचा जीवन प्रवास कसा असेल, ते कसे घडले असतील, या बाबतीत आपल्यालासुद्धा खूप मोठी उत्सुकता असते आणि तीच जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो। याच माध्यमातून आज आपल्याकडं कला शिक्षक असलेले रमेश शिवराम रेणके, राहणार तुळजापूर, हे आलेले आहेत। तर एकंदरीत त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो प्रेरणादायी असा जीवन प्रवास आहे। आयुष्यभर त्यांनी कला शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत आणि अनेक प्रकारच्या कलाकृती बनवणे असेल किंवा सुंदर हस्ताक्षर असेल, याचबरोबर अनेक विविध कलाविषयक क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तम प्रकारचं काम त्यांच्या हयातभर केलेलं आहे। तर एकंदरीत त्यांचा हा जो प्रवास होता तो सुद्धा ऐकणं खूप रंजक असणार आहे। तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण भेटणार आहोत रमेश शिवराम रेणके सरांना। सर नमस्कार।
2: नमस्कार।
1: सर, तुम्ही रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेला आहात, कसं वाटतं आपल्याला की आपल्या या परिसरामध्ये अशा पद्धतीचा एक उपक्रम आपण सुरू केलेला आहे?
2: हा, फार आनंद होतोय इथं आल्यामुळं। एक आमची महत्वाची एक प्रसंग मला अनुभवायला येतो इथं आल्यामुळं।
1: रेणके सर, मला सुरुवातीला असं सांगा की सर्वसाधारणपणे आपला जो प्राथमिक शिक्षणाचा भाग असेल तो सुद्धा जाणून घेणं खूप गरजेचं आहे, कारण आता आपण बघतो आहोत की शिक्षणाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे आणि शिक्षण पद्धतीमध्ये खूप मोठे बदल झालेले आपण पाहत आहोत। तर आपला जो काळ आहे तो खूप असा एक वेगळा आपल्याला म्हणता येईल की ज्या काळामध्ये शिक्षणाचं महत्त्व सांगणं आणि आपल्यासारखे विद्यार्थी त्या काळात घडणं हे खूप एक अवघड काम त्यावेळेस होते, कारण शिक्षणाबद्दलची एवढी मोठी जनजागृती त्या काळात झालेली सुद्धा नव्हती। सर, आपल्या प्राथमिक शिक्षक आणि त्यावेळच्या प्रवासासंदर्भात काय सांगता येईल?
2: माझं प्राथमिक शिक्षण तुळजापूरला झालं, जिल्हा परिषद हायस्कूलला। तर तिथं त्यावेळेस आम्हाला एवढं दप्तराचं एवढं ओझं नव्हतं, सध्या ओझं भयंकर आहे आणि तो विद्यार्थ्याला फार त्रासदायक आहे, त्याच्यापासून अनेक आजार उद्भवतात। तर सध्या त्यावेळेस तसं काही नाही, साधी पिशवी आपली दोन बंदाची आणि ठराविक 4-5 वह्या आणि 2-3 पुस्तकं एवढं साहित्य आमच्याजवळ असायचं शाळेत घेऊन जाताना। उद्याचं काय काय, उद्या विषय कोणकोणते पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही वह्या आणि पुस्तकं त्या पिशवीमध्ये ठेवायचे आणि त्या पद्धतीने आम्ही जात होतो। आता तसं नाही ना, त्याच्या उलट आहे। सगळ्याच वह्या आणि सगळेच पुस्तकं घेऊन मुलं जातात, त्याच्यामुळे ओझं होणं साहजिक आहे।
1: असं आहे नाही, मग आपल्या व्यवस्था तो वजाचा तर विषय कदाचित नसणार आहे, कारण एखादी पाठी असणार आहे किंवा त्याच्यानंतर।
2: बरोबर आहे।
1: त्या काळची शैक्षणिक पद्धती कशी वाटते सर, म्हणजे आताची जी शैक्षणिक पद्धती आहे आणि आपण ज्यावेळेस प्राथमिक शिक्षण घेतलं असेल, माध्यमिक शिक्षण घेतलं असेल, त्यावेळच्या परिस्थिती या संदर्भात काय सांगता येईल?
2: नाही नाही, त्यावेळेसची शिक्षण पद्धती चांगली आहे। आता सध्या काय आहे, सगळं बाजारीकरण झालेलं तर आहेच, परंतु पूर्वीचं जे होते ना, शिक्षक मनातून शिकवत होते। आता सध्या कसं आहे, सगळं काम चालू झालेलं आहे, अभ्यासक्रम हा धडा झाला का, झाला, संपलं, असं नाही। पूर्वी विद्यार्थ्यांना किती येतं का नाही हे पाहत होते आणि विद्यार्थ्याकडून करून घेत होते, अशा पद्धतीत ते शिक्षणक्रम होता आणि फारच चांगलं होतं ते।
1: सर, आता ज्यावेळेस आपली 10वी झाली असेल आणि आपण सांगितलं बोलताना मगाशी की 10वीनंतर आपल्याला सरळ सरळ आपण नोकरीचा त्या ठिकाणी पर्याय निवडला, तर ही जी आत्ता बघतो आहोत आपण इतकं त्या ठिकाणी कॉम्पिटिशन निर्माण झालेलं आहे, नोकरीसाठी खूप वणवण करावी लागत असते, अनेक डिग्र्या डिप्लोमे दाखवून आणि त्याच्यामधला अनुभव दाखवून सुद्धा नोकऱ्या मिळताना दिसत नाही। तर सर्वसाधारणपणे 70s आपण त्या ठिकाणी नोकरी पत्करलेली होती,
2: हो हो।
1: तर काय सांगता येईल सर, ही प्रक्रिया कशी होती तुमची 10वीनंतरची? सर्वसाधारणपणे त्या काळात आपल्याला वाटतच असतं की 10वी झालेली आहे आणि मग आपल्याला त्या काळामध्ये नोकरीसुद्धा मिळणं खूप गरजेचं असतं, त्याच्या संदर्भात सर काय सांगता येईल?
2: नाही, एक तर त्यावेळेस आता जेवढे कॅन्डिडेट भेटतात ना, त्यावेळेस कॅन्डिडेट ज्या कमी होते, आणि जागाही त्या मानाने कमीच होत्या, परंतु ते निवडक विद्यार्थी आम्ही घेत होते ते शासन असं आहे. आता विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे कॉम्पिटिशन जास्त आलेलं आहे सध्या.
1: मग ते दहावीनंतर नोकरीची जी प्रक्रिया होती त्या संदर्भात काय सांगतील, आपण कुठं इंटरव्ह्यू दिलात आणि ती एकंदरीत प्रक्रिया ऐकणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे, कारण आपण कला शिक्षक म्हणून आपण आपल्याला घेण्यात आलं होतं.
2: मी लागलो इंटरमिजिएट, म्हणजे शालेय अवस्थेत एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या ड्रॉईंगच्या परीक्षा असतात, त्यापैकी मी इंटरमिजिएट पास होतो आणि साध्या इंटरमिजिएटवर मी ड्रॉईंग टीचर म्हणून लागलो. आणि नंतर त्यांनी काय केलं, शासनाने आम्हाला जिल्हा परिषदेने ट्रेनिंगला पाठवलं, ATD आर्ट टीचर डिप्लोमा हा कोर्स करायला 2 वर्षासाठी आम्हाला सोलापूरला पाठवलं कला व्यवसाय केंद्राला. ते कम्प्लीट झाल्यानंतर परत आमचा ग्रेड वाढला, पगार वाढली, अशा पद्धतीनं आमचं ATD ही डिग्री मिळाली आपल्याला. हां, सिलेक्शनच्या वेळेस कलेक्टर ऑफिसमध्ये आमचा इंटरव्ह्यू झाला. मग सगळे विद्यार्थी सगळे आमचे माझ्यासारखे सगळे व्यक्ती आले होते तिथं, प्रत्येकाने आपली पेंटिंग घेऊन, परंतु मी सगळ्यापेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवायचं जेणेकरून आपलं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे. अशा पद्धतीने मी काय केलं, कोंबडीचे अंडं जे आपण खाण्यात उपयोग आणतो मधला भाग आणि बाकीचं टर्फल आपण टाकून देतो, टाकून देण्याच्या ऐवजी आम्ही त्याला परत जोडून टाकला आम्ही फेविकलने, आणि जोडल्यानंतर परत त्याच्यावर मी पेंटिंग केल्या आणि ते घेऊन गेलो मी दाखव. तोपर्यंत इंटरव्ह्यू होईपर्यंत मी कुणाला दाखवलंच नाही, आणि इंटरव्ह्यूमध्ये हॉलमध्ये गेल्यानंतर त्यांना दाखवलं की हा माझा प्रकार मी अशापैकी करतो आणि विकतो पण मी तयार करून. तर हे त्यांना सांगितले कसं काय केलं, हे खोटं वाटायला बऱ्याच जणांना परीक्षकांना. मग त्यांना म्हटलं तुम्ही हातात घेऊन बघा. एका परीक्षकाने हातात घेऊन बघितलं आणि थोडं दाबून बघितलं ते फुटलं ते अंड, मध्ये काहीच नाही ना. मग त्यामुळे ते इतकं त्यांना कुतूहल वाटलं त्याच्याबद्दल, तुम्ही कसं काय एवढं पेंटिंग केलं असं आणि जोडले कसे कशा पद्धतीने, आम्हाला जोडलेलं कळालं नव्हतं हे असं त्यांनी सांगितलं. आणि माझं हे बाहेर माझे इंटरव्ह्यू कसा घ्यायला आले, बराच वेळ माझा इंटरव्ह्यू घेतला, बाकीचे विद्यार्थ्याला 5-5 मिनिटं घेत होते, माझा 15 मिनिटं इंटरव्ह्यू झाला. तर ते पाहत होते काय घ्यायले त्याने, यांना एवढा वेळ का लागला. तर ते पाहत असताना ते म्हणले सगळ्यांनी म्हणले आता यांचं सिलेक्शन होतं आहे. ते बाहेर मी आल्यानंतर सगळेजण ओरडाले, रेनकेचं सिलेक्शन झालं अशा पद्धतीने ओरडत होते. आणि म्हटलं काहीच नाही, अजून रिझल्ट नाही आला नाही काही नाही. मी म्हटलं त्यांना तर नाही नाही तुझं सिलेक्शन हमकास होणार, आणि ते तसंच झालं, सिलेक्शन माझं 1 नंबरचं झालं त्यांनी. आणि बाकीचे पण काही पेंटिंग घेऊन गेलो होतो मी. ती
1: म्हणजे सिलेक्शनच्या दरम्यान सुद्धा एक कलाकुलूपी दाखवण्याचं त्या ठिकाणी आपण काम केलं आणि जेणेकरून जे परीक्षक होते त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आपण इम्प्रेस केलेलं आहे. सर, आता याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा जीवनामध्ये एक भाग येऊन जात असतो किंवा आपल्या जीवनामध्ये एक अविभाज्य घटक येत असतो, तो म्हणजे लग्नाचा. तर लग्नाच्या संदर्भात काय त्यावेळची परिस्थिती होती सर? लग्नाच्या संदर्भात आपण आता बघतो आहोत इतका भरमसाठ खर्च आणि बघणं आणि हे सगळे विषय चालूच असतात, त्यावेळची जी पद्धती होती ती कशी होती आणि त्याच्या संदर्भात काय सांगता येईल?
2: पूर्वी माझं लग्न झालं 1980 त्यावेळेस मंगल कार्यालय वगैरे कुठं नव्हतं तुळजापूरला. मग आमचे सगळे आमचे तुळजापूरमध्ये प्रथा अशी आहे की लग्न अक्षदा म्हटल्यानंतर देवीच्या मंदिरामध्ये घाट आहे मोठी, घाटीखाली ते नवरा नवरी उभा करून तिथं अक्षदा पडली जाते. मग असं किती जरी एकेका दिवशी 70-70, 80-80 लग्न त्या घाटीखालीच व्हायचे अशा पद्धतीने. आणि लग्न झाल्या अक्षदा पडला की ती वर जायचे, आपल्या घरासमोर छोटासा मंडप टाकायचा आणि तिथंच जेवायचं, अशा प्रकारे कार्यक्रम होत होता. आणि खर्चही वाढत नव्हता, खर्च नव्हता, अवांतर खर्च तिथे त्यावेळेस नव्हताच. आणि जनरली सगळेच लोक गरीब आणि श्रीमंत हे दोन्ही ह्याच लेवलचे लग्न करत होते त्यावेळेस.
1: म्हणजे साधेपणानं एकंदरीत हा कार्यक्रम त्यावेळेस आपला पार पडला.
2: हो, बरोबर.
1: सर, मला सांगा की आता एकंदरीत पाहता आपण कला शिक्षक म्हणून या क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपला प्रवास सुरू झाला आणि आपण जसं पाहिलं की आपण या जी कला शिक्षकाची भूमिका आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर आपण पुढं घेऊन गेलात, तर एकंदरीत पाहता इतर शैक्षणिक पद्धत आणि कला शिक्षकाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो याच्यामधला अंतर कसं होतं आणि आपल्याला त्याच्यामध्ये काय फेस करावं लागलं सर?
2: यामध्ये खरं पाहिलं असतं तर कला शिक्षक हा सर्वात टॉप लेवलचा माझ्या मते आहे. कारण विद्यार्थ्यांना कला देणं आणि कलेपासून त्यांना उपजीविका साधन त्याचं तयार होते त्यापासून. आता उदाहरणात माझंच उदाहरण सांगितलं तर मी शालेय ट्रेनिंगला असताना सोलापूरला कला व्यवसाय केंद्रात ट्रेनिंगला असताना मी अंड्यावरली डिझाईन तयार करत होतो आणि ती डिझाईन पूर्ण झाल्यानंतर मी असे मोठं घर बघून त्यांच्या घरात जायचं मी आणि त्यांना सांगायचं मी कला व्यवसाय केंद्राचा विद्यार्थी आहे ड्रॉईंगचा आणि मी हे का आर्टिकल तयार केलेलं आहे, तुम्ही घेतलं तर फार छान होईल. त्यांना आवडायचं ते आणि लगेच मला 20 रुपये द्यायचे त्यांनी. मग त्या मला माझं भागायचं ना, माझी परिस्थिती त्यावेळेस नव्हती, बिना पगारी आम्ही ट्रेनिंगला गेलेलो आणि त्यामुळं माझे 20 रुपये मिळले त्यावेळेस फार झाली मला. मग तशी मिळायची मला अशी. मी बरंच दररोज मी काहीतरी काही काही नाही काही करायचं अशा पद्धतीने मी माझं शिक्षण भागवलं, ट्रेनिंग भागवली 2 वर्षाची. आणि नंतर मी काय करायला होते असे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज राबवत होतो. उदाहरणार्थ गव्हाच्या काड्यापासून मी डिझाईन तयार करायचं. ते इतकं पब्लिकला आवडत होतं, मी ते विकत होतो. 5-5, 10,000 रुपयाला विकायचं, माझा उदरनिर्वाह होत होता ना त्यामुळं. आणि त्यावेळेसचे 5 रुपये म्हणजे आताचे 50 रुपये एक अंदाजे, त्या पद्धतीने माझं भागत होतं सगळ्या गोष्टींना. असे मी काहीतरी नवीन काहीतरी करत होतो, त्यामुळं माझं चांगलं होत होतं असं आहे. आणि प्रत्येक विद्यार्थी, माझे जे विद्यार्थी आहेत ते काही ना काही वेगळं काहीतरी करतात. असे उदाहरणं तुम्हाला सांगायचं झालं तर माझे बरेचसे विद्यार्थी आर्टिस्ट आहेत. त्यापैकी एक छोटं उदाहरण सांगतो, शिंगाडे म्हणून एक विद्यार्थी आहे, मुंबईला येतो. आणि त्याचा हात, एक हात तुटकाय त्याचा, एका हातानं तो पेंटिंग करतो. आता तो जीडी आर्ट झाला आहे, त्याचे पेंटिंग आज राष्ट्रपतीच्या दालनामध्ये 2 पेंटिंग आहेत. हे माझं भाग्य समजतो ना आम्ही, माझ्या विद्यार्थ्याने एवढं इथपर्यंत माझा विद्यार्थी गेला हे माझं भाग्य समजतो. आणि दुसरे जे आहे कागदे म्हणून विद्यार्थी, त्याच्याही पेंटिंग फार जोरात गेलेले, त्याचे 50-50 हजार, 1-1 लाख, 2-2 लाखाला विकले जातात एक एक पेंटिंग. असं सध्या तो टॉपवर आहे सध्या तो. असं आहे,
1: पण आपण स्वतः तरी सगळं केलातच, पण त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांनी देखील खूप मोठं काम त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. सर, मला याच्यानंतर असं सांगा की आपले जे आता इतर आपण बघतो आहोत बरेचसे टॉपिक्स येत असतात, वेगवेगळे विषय आता शिक्षणामध्ये आलेले आहेत, आणि आपल्या वेळेसपण सुद्धा अशा काही गोष्टींना विद्यार्थ्यांना महत्त्व, पण कलेला महत्त्व द्या किंवा कलेकडं वळण्याकडं विद्यार्थ्यांचा एक थोडासा एक नकारात्मकता पण दिसून येत असते की नाही आपण हे मूळ शिक्षणाचा प्रवाह सोडून कलेमध्ये काय रमणार आहात, असे काही प्रसंगसुद्धा आपल्यासमोर आलेले असतील. याच्या संदर्भात सर काय सांगता येईल, आणि कला किती महत्त्वाची आहे किंवा अशा पद्धतीचं आपल्याकडे एक गुण असणं आणि त्या गुणाचं आपण समाजासमोर एक प्रदर्शन करणं हे सुद्धा एक खूप महत्त्वाचं काम आहे, काय सांगता येईल सर?
2: आता बऱ्याच पालकामध्ये त्या कलेविषयी जरा थोडं विचार वेगळे आहेत. ह्याच्यापासून काय होणार आहे आमच्या मुलाला, काय गरज नाही, ते तू काय करू नको आणि तूच तू अभ्यास कर, हे अशी जनरली त्यांची टेंडन्सी असते. परंतु हे कला जी असा विषय असा आहे ना जो कुणालाही आत्मसात होत नाही. एखाद्या थोडे कसं आहे देणगी असते ईश्वराची, त्याने ते त्यामुळे ती मुलं फार पुढे जातात. आणि जेवढं जो अभ्यास करून जो मुलगा नोकरी लागली त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं हा ड्रॉइंगचा विद्यार्थी कमवू शकतो असं आहे. आता उदाहरणं तुम्हाला मागाशी मी बोललो ना, एक हात तुटलेला असताना एका हातानं तो पेंटिंग करतो, आज त्याच्या 10-10 लाखाला पेंटिंग जातात, परदेशात पेंटिंग जातात, त्याचे एक्झिबिशन होतात. हे कुठलं कशाचं हे द्योतक आहे, कलेचं द्योतक आहे ना.
1: बरोबर,
2: असं आहे. तर त्याच्याऐवजी जर हे तर तुम्ही किती जरी शिकले, बी ए, एम एस सी जे काही शिकले, तुम्ही पगार वर्षाकाठी कमवून किती कमवणार, त्याच्यापेक्षा माझा कलेचा विद्यार्थी फार टॉपरच आहे ना, मला अभिमान आहे ना त्याचा, असं आहे.
1: श्रोतेहो रेडिओ तिरणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहात. श्रीयुत रमेश शिवराम हरेनके यांच्याशी आपण एक त्यांचं जे कलासक्त जीवन आहे याविषयी आपण चर्चा करतो आहोत. त्यांनी घडवलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या संदर्भात बोलतो आहोत, आणि त्यांच्यामध्ये जो कला शिक्षक त्यांनी जोपासलेला आहे त्यांचे एक विविध रंगसुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. रेणके सर, मला याच्यानंतर असं सांगा की आपण मराठी असेल किंवा इंग्रजी असेल याच्यामध्ये सुंदर हस्ताक्षर जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपली एक मोठी भूमिका राहिलेली आहे, आपला एक हात राहिलेला आहे. या कलेच्या संदर्भात काय सांगता येईल सर की सुंदर हस्ताक्षर असणं आणि ते लोकांना पटणं किंवा ते समजावून सांगणं आणि त्यांच्याकडून ते करून घेणं हे किती महत्त्वाचं आहे सर?
2: हे फारच महत्त्वाचा हा प्रश्न आहे. कारण कसं आहे, सध्या राज्य हे म्हणजे वातावरण तांत्रिक झालेलं आहे. शिक्षणामध्ये तांत्रिक सगळे उपकरणं आलेले आहेत, लॅपटॉप, TV, मोबाईल, हे असे इतर साधनं आल्यामुळे विद्यार्थ्यांचं लिखाण आणखी कमी झालेलं आहे. आणि हे सगळे तांत्रिक साधनं परीक्षेत येत नाहीत, तिथं लिखाणच येतं. म्हणजे परीक्षेत लिखाण त्यांचं व्यवस्थित नसल्यामुळं, सराव जास्त नसल्यामुळं, अक्षर अस्वच्छ असतं, खराब असतं, त्याच्यामुळं परीक्षकाला काय लिहिलेलं हे जर कळत नसेल तर त्यांनी मार्क द्यायचे कसे हा प्रश्न आहे ना. जिथं ज्या प्रश्नाला 10 मार्क आहेत आणि त्या विद्यार्थ्यानं 10 मार्क पडेल असं लिहिलेलं असतं भरपूर, परंतु खराब अक्षरामुळं परीक्षकाला वाचता येत नाही, त्यामुळं ते काय करतो 10 ऐवजी 2 किंवा 3 काहीतरी लिहिलेलं ह्या विद्यार्थ्यानं, मग 2 द्या किंवा 3 द्या, म्हणजे यांचं 6-7 मार्काचं खच्चीकरण त्या विद्यार्थ्याचं झालं केवळ सुंदर हस्ताक्षर नसल्यामुळं. हे नको आहे ना. आणि परीक्षेमध्ये तुम्ही अभ्यास किती जरी केला तरी काही उपयोग होणार नाही, हुशार विद्यार्थी असो किंवा सर्वसाधारण विद्यार्थी असो, सुंदर हस्ताक्षरची त्यांना अत्यावश्यकता आहेच.
1: याचबरोबर काही अक्षरावर, याचबरोबर सर आपण काही अक्षरांवर संशोधन देखील केलेलं आहे, ते कसं आहे?
2: हो, केलेलं आहे ना. आता उदाहरण, बरेचसे अक्षर असे आहेत ना, आता उदाहरण र, र म्हटल्यानंतर मधली एक मध्ये सेंटरला एक गाठ असते आणि खाली रेषा असते. मी काय करतो, ती गाठ नाहीशी करतो आणि सिम्पल कसं सहजासहजी विद्यार्थ्याला र कसं काढता येईल हे बघतो मी. त्यानंतर ह, ह काढल्यानंतर बरेचशी मुले ते घ काढल्यासारखं अर्धवट घ काढतात आणि हे झालं ह म्हणतात. हे चुकीचं आहे ना. मग त्यासाठी मी काय करतो, सोप्या पद्धतीने ह कसं काढलं जातं हे ते म्हणा, मी त्यांना कृती करून दाखवतो आणि त्या पद्धतीने घेतो. त्यानंतर य, थ, घ हे अशा बरेचसे अक्षरे आहेत, त्याचं मी संशोधन केलेलं आहे आणि सोप्या सोप्या पद्धतीने कसं काढलं जातं हे मी त्या विद्यार्थ्याला दाखवतो, जेणेकरून विद्यार्थी परीक्षेमध्ये जास्त मार्क मिळवलेच पाहिजे, हा मी दृष्टिकोन समोर ठेवतो आणि त्या पद्धतीने मी शिकवतो.
1: सर, याच्यानंतर आणखी एक आपलं जे आपण एक साध्य केलं त्याच्यामुळे आपले मुलं घडवणे हे पालकांसमोरील एक मोठं आव्हान असतं.
2: हो,
1: तर बऱ्याच पालकांना ते जमत देखील नाही किंवा काही दिशा देखील चुकल्या जातात आणि त्या माध्यमातून मुलं उभारली जात नाही, त्याचं शल्य पालकांना आयुष्यभर आपल्या मनामध्ये राहत असतं. सर, आपल्या मुलांच्या बाबतीत आपण आपली दोन्हीही मुलं जी असतील त्यांना एक आंतरराष्ट्रीय पद्धतीचे खेळाडू आपण बनवलेला आहे, तर तो प्रवास कसा होता सर, ही भूमिका कशी आपण बजावलीत?
2: 1998 ज्यावेळेस शिवसेनेचं मुख्यमंत्री, त्यावेळेस त्यांनी काय, राणे त्यांनी काय केलं की बाहेरच्या राष्ट्रात, राष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं खेळाडू घडवले जातात याचं, याचे परीक्षक म्हणून ते इथले काही भारतातले खेळाडू तिकडं परदेशात पाठवले, ऑस्ट्रेलियाला वगैरे, आणि तिथं तिचा अभ्यास करून विद्यार्थी खेळाडू कसा तयार होतो हे तिचं प्रशिक्षण केल्यानंतर परत ते भारतात बोलावून घेतले त्यांना. आणि इथं क्रीडा प्रबोधिनी म्हणून एक संस्था महाराष्ट्र शासनाची ओपनिंग केली आणि नंतर जिल्ह्यावाईज त्याचे ट्रेनिंग सेंटर घेतले आणि तिथं सिलेक्शन व्हायला लागले. आणि त्यावेळेस पेपरला वगैरे बऱ्याचशा बातम्या होत्या, त्याचा मी अभ्यास केला. मी आहे कला शिक्षक, परंतु खेळाचा ज्ञान नसल्यामुळं मी खेळाचा अभ्यास केला, जेणेकरून माझी विद्यार्थी माझी मुलं कसे घडली जातील, चांगल्यापैकी खेळाडू कसे होतील याचा मी अभ्यास केला. आणि नंतर त्यांना मी शिक्षण दिलं स्वतःहून. मी दररोज पहाटे ते दोन्ही मुलं घेऊन, माझे 25-26 मुलं होते, ते दोन्ही मुलं आणि मी 1.5 किलोमीटर रनिंग करायचो आणि 1.5 किलोमीटर परत यायचं. आणि एका ठिकाणी असे 3 किलोमीटर रनिंग करून एक तास मी भरपूर व्यायाम करून घेत होतो मुलांना. मी करायचं, त्यानंतर मुलं करायचे, अशा पद्धतीने आम्ही उजळले. दिवस उजळल्यानंतर घराकडे

0: त्यांना एक वर्ष बेसिक ट्रेनिंग दिली, सगळ्या खेळाची माहिती दिली, व्यायामाची माहिती दिली, तंदुरुस्त केले एकदम. आणि नंतर पुढची फायनलला वर्षाखेर त्यांनी परीक्षा घेतल्या. नंतर माझ्या मोठ्या मुलाला पिस्तूल शूटर शूटिंगचं मला खेळ दिला त्याला, आणि छोट्या मुलाला फुटबॉलचा गेम दिला, खेळ दिला. अशा रीतीने ते मुलं आंतरराष्ट्रीय घडली गेली.
1: सध्या काय करत आहे दोन्ही मुलं?
0: आता छोटा मुलगा जो आहे ना अजिंक्य रिंके, तो रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिवला फिजिकल डायरेक्टर म्हणून आहे तो सिनियरला. आणि मोठा मुलगा जो आहे ना तो मुंबईला रेल्वेमध्ये हेड टी सी आहे, आणि तो इंडिया रेल्वेचा तो कॅप्टन आहे. आणि तो मुंबईला आपल्या परदेशात तो टीम घेऊन जातो रेल्वेची, आणि इंटरनॅशनल मिडल आहेत त्याला. असं
1: म्हणजे दोन्ही मुलं, आपली जी दोन्ही मुलं आहेत ती सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं आपण घडवलीत, आणि समाजाच्या मुख्य प्रवाहाला एक वेगळा आदर्श आपण या ठिकाणी निर्माण करून दिलेला आहे. सर, आता हे सगळं आपल्या आपण कला शिक्षक असताना आणि आपण कला प्राध्यापक असताना ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. सर, आता तेच आपण रिटायर देखील झालेले आहात, तर या सगळ्या आपण म्हणतोच की रिटायर झाल्यानंतर बरेचसे आपले जे सहकारी असतात ते तिथंच आपला प्रवास संपल्याचा एक भास ते करून घेत असतात, आणि कुठल्याही भूमिका ते पुढे कुठल्याही भूमिका ते पुढे ठोस घेत नाहीत, कला प्रकारात ते स्वतःला रमवून घेतल्याचं आपण पाहत नाही. अशात देखील आपण वेगळ्या कलाकृती आता सध्या बनवत आहात, वेगळी प्रदर्शनं आपण घडवून आणत आहात, हा प्रवास आणखी वेगळा आहे, काय सांगता येईल सर?
0: हा प्रवास फारच आनंदाचा आहे, कारण कोरोनाच्या काळामध्ये दोन्ही मुलं एकत्र आली, त्यावेळेस ते काय म्हटले, वयस्क माणसाला लवकर कोरोना होतो आणि तुम्ही घराच्या बाहेर जायचं नाही असं म्हटले. मी म्हटलं ठीक आहे, कारण मुलं मोठी झाल्यानंतर मुलांचंही ऐकले पाहिजे कधी कधी. मग मी त्यांचं ऐकलं, मी त्यांना सांगितलं की बाबा मला एवढं साहित्य तुम्ही आणा, कारण कसं आहे टी व्ही किती पाहायचा, मोबाईल किती बघायचा, परत वर्तमानपत्र किती वाचायचे. मग मी काय केलं, माझ्या विषयाकडे वळलो आणि त्यांना साहित्य आणायला सांगितलं. सोलापूरलाहून त्यांनी साहित्य आणून दिलं मोटर गाडीवर जाऊन, आणि मी परत त्या साहित्याचं एक एक टाईमपास म्हणून मी काम करत होतो. परंतु झालं एकदमच सुंदर, तिची निर्मिती इतकी जोरात झाली ना. माझे मित्र आले, उदाहरणार्थ उत्तम प्राचार्य उत्तम हुंडेकर, हे ॲडव्होकेट गिरीश शेटे, नागनाथ वजे, हे डॉक्टर पेशवे, डॉक्टर यादव, हे अशी कंपनी माझ्याकडे आली, मित्र कंपनी. आणि त्यांनी पाहिल्यानंतर ते म्हणजे किती सुंदर केले, म्हणजे तुम्ही काय असं कसं. मग तुम्ही फक्त काम करत राहा, आमच्या आम्ही प्रदर्शनाची तयारी करतो म्हणली ती. आणि सगळा त्यांनी 23,000 रुपये खर्च केला प्रदर्शनाचे. आणि सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांना इन्व्हाइट केलं उद्घाटक म्हणून, आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव यांचे प्राचार्य डॉक्टर जयशिंगराव देशमुख हे अध्यक्ष म्हणून होते त्या कार्यक्रमाची. हे कार्यक्रम इतका सुंदर झाला, 2 दिवस ठेवला होता कार्यक्रम, परंतु पब्लिक जास्त आल्यामुळं ते आणखी वाढवलं आणि 3 दिवस ठेवला प्रदर्शनाचा कार्यक्रम. त्यामुळं मला इतका आनंद झाला, माझ्या कलेच्या केलेल्या कलेला मला काहीतरी दाद मिळाली, हे याचा मला फार आनंद आहे. आणि त्यानंतर मी प्रत्येक कॉलेजला मला बोलवणं आलं, कारण बऱ्याचशा ठिकाणी न्याक कमिटीला हा विषय माझा फार महत्त्वाचा होता. आणि त्यांना आता उदाहरणार्थ तुळजापूरच्या तुळजाभवानी कॉलेजमध्ये मला बोलावून गेलं, मला मानधन दिलं भरपूर त्यांनी, आणि प्रदर्शन ठेवलं, तर कार्यशाळा घेतली त्यानंतर. हां, ते इतकं प्रदर्शन चांगलं झालं तर बऱ्याच कॉलेजला असं प्रदर्शन झालं जे नॅक कमिटीला ते फायद्याचं आहे, आणि जेणेकरून त्या माझ्या प्रदर्शनामुळं बऱ्याच कॉलेजला A+ मिळाला, जेणेकरून त्यांना आर्थिक बाबतीत कॉलेजला UGC मार्फत फारच फायदा झाला. त्यामुळं मला बरेचसे कॉलेजचे प्राचार्य बोलवतात प्रदर्शनसाठी.
1: आणि तुम्ही आताच आपल्या जे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय आहे त्या ठिकाणी देखील एक उत्तम प्रदर्शन आपल्या कलेचं लावलेलं आहे. उदंडाचा प्रतिसाद मिळताना आपण पाहिलेलं आहे, विद्यार्थ्यांना सगळ्यांना ते आवडत आहे.
0: बरोबर.
1: सर, एकंदरीत आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत, 25 मिनिटं आपण बोलतो आहोत. सर, मला असं सांगा की एकंदरीत आपला हा जो कला शिक्षक म्हणून असलेला प्रवास आणि आत्ता आपण निवृत्त झाल्यावर देखील उत्तम प्रकारे या ठिकाणी अशा पद्धतीचे आपण काम करत आहात, आपल्या माध्यमातून लोकांना देखील एक नवीन प्रेरणा मिळत आहे, तर आपले रेडिओ तेरणाचे जे श्रोते असतील अशा सर्व श्रोत्यांना आणि आपल्या ऐकणाऱ्यांना आपण काय सांगू शकाल? आपण एक कला शिक्षक आहात, त्याचबरोबर आपण इतका एक प्रदीर्घ असा अनुभव आपला कला क्षेत्रामधला आहे, लोकांमधला आपला अनुभव खूप मोठा आहे. सर, जाता जाता काय सांगता?
0: तर कला शिक्षक रिटायर झाल्यानंतर काय केलं पाहिजे महत्त्वाचं हे आहे. म्हणून मी काय म्हणतो, आपण रिटायर झालोच नाही,

0: निवृत्त झालोच नाही असं आपण गृहित धरायचं स्वतःला आणि आपल्या आपल्या कामाला लागायचं, जेणेकरून आपलं आपल्या आपली स्वतःची उन्नती होते, घरात वातावरण चांगलं होतं. नुसतं बसून काहीतरी पान तंबू खात राहायचं, टाईमपास करायचा, ह्याच्या घरात ते असं झालं, त्याच्या घरात तसं झालं, हे उठाठोवे करण्यापेक्षा कला शिक्षकांनी जनरली आपल्या कलेची उन्नती कशी करता येईल ह्याचा जर आपण प्रयत्न केला तर बरंचसं समाधान आपल्याला होईल आणि आपल्या आपल्या कलेचा इतरांनाही फायदा होईल, जेणेकरून आता बरेच कॉलेजला माझा फायदा होत आहे. असं आणि आता जी मी प्रदर्शन करतो आहे रंगीत कागदापासून तयार केलेल्या कलाकृती जे की पानाफुलाच्या सहाय्याने जवळजवळ मी 220 डिझाईन तयार केलेले आहेत.
1: आणि वारली पेंटिंग पण आपण करतो,
0: वारली पेंटिंग केलेले आहेत, फ्लॉवर पार्ट केलेले आहेत, भरपूर सजावट केलेली आहे. त्यामुळे किती नैराश्य अवस्थेतला असलेला व्यक्ती त्याला जर आणलं प्रदर्शनमध्ये आणि ते बघ म्हटलं ना तो बघितल्यानंतर इतका फ्रेश व्हायला पाहिजे, मी डिप्रेशनमध्ये गेलोच नाही असं त्याला वाटलं पाहिजे हे पाहिल्यानंतर, एवढं फ्रेश वाटतं पाहणाऱ्याला.
1: तर नक्कीच श्रुती हो, सरांचा हा जो प्रवास आहे, सरांचं हे जे काम आहे ते निश्चितपणे आपल्याला प्रेरणा देणारं असंच आहे. सर, आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपले हे जे सर्व श्रोते आहेत अशा सर्व श्रोत्यांना आपण आपले अनुभव कथन केलेत, आपण त्यांना शेवटी मार्गदर्शन केलं याबद्दल मी आपला यासाठी मी रेडिओ तेरणा 90.4 FM माध्यमातून आपला आभारी आहे. सर, आपण असेच येत चला आणि यापुढील आपला जो प्रवास असणार आहे तो आणखी इंटरेस्टिंग असणार आहे. आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलात, आपले धन्यवाद, आभारी सर.
0: हां, नमस्कार.
2: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

नमस्कार श्रोते हो, मी आर जे श्रेयस। आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज। ज्ञानाच्या वाटेवर आपला हात धरून चालायला शिकवणाऱ्या, चुकलो तर समजावून सांगणाऱ्या, पडल्यावर पुन्हा उभं राहण्याचं बळ देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नांना योग्य दिशा देणाऱ्या सर्व गुरुजनांना मनपूर्वक अभिवादन। आजच्या आपल्या विशेष कार्यक्रमाचा विषय आहे गुरु, आयुष्याचा शिल्पकार। 5 सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या समाजातील योगदानाची जाणीव करून देण्याचा दिवस आहे। शिक्षक दिन हा भारताचे महान तत्वज्ञ, शिक्षण तज्ज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो। त्यांच्या जन्मदिनाची शिक्षक दिन म्हणून परंपरा त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा सन्मान म्हणून रूढ झाली यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो। त्यांच्या जन्मदिनाची शिक्षक दिन म्हणून परंपरा त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा सन्मान म्हणून रूढ झाली आहे। श्रोते हो, शिक्षक दिनाची सुरुवात आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवन कार्य यांचा अतिशय जवळचा संबंध आहे। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तत्कालीन मद्रास प्रेसिडेन्सीमधील एका छोट्या गावात झाला। ते पुढे भारतातील महान तत्वज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, लेखक आणि राजकारणी म्हणून ओळखले गेले। त्यांनी ख्रिश्चन कॉलेज मद्रास येथे शिक्षण घेतले आणि पुढे विविध नामांकित विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले। त्यांनी मैसूर विद्यापीठ आणि कलकत्ता विद्यापीठात अध्यापन केले। ऑक्सफर्ड विद्यापीठातही त्यांनी पूर्वेकडील धर्म आणि नीतीशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले। भारतीय तत्वज्ञानाचा परिचय पाश्चात्य जगाला करून देण्यात त्यांच्या लेखनाचा आणि विचारांचा महत्त्वपूर्ण वाटा होतो। शिक्षण हे केवळ माहिती मिळवण्याचे साधन नसून समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे असा त्यांचा दृढ विश्वास होता। त्यांच्या सार्वजनिक जीवनातही अनेक महत्त्वाची पदे आली। 1949 ते 1952 या काळात त्यांनी सोव्हिएत संघातील भारताचे राजदूत म्हणून काम केले। त्यानंतर 1952 ते 1962 या काळात ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते। पुढे 13 मे 1962 ते 13 मे 1967 या काळात त्यांनी भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून पद भूषवले। त्यांच्या विद्वत्तेचा, तत्वज्ञानाचा आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा सन्मान म्हणून त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला। डॉक्टर राधाकृष्णन यांचे निधन 17 एप्रिल 1975 रोजी झाले, मात्र त्यांचे विचार, त्यांचे शैक्षणिक कार्य आणि शिक्षकांविषयीचा आदर आजही प्रेरणादायी आहे। म्हणूनच 5 सप्टेंबर हा दिवस केवळ एका महान व्यक्तीचा जन्मदिन म्हणून नव्हे तर शिक्षकांच्या ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचा गौरव करणारा दिवस म्हणून साजरा केला जातो। शिक्षक म्हणजे केवळ वर्गात धडा शिकवणारा व्यक्ती नव्हे, अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा मार्गदर्शक। शिक्षक म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा दीप, विद्यार्थ्यांच्या मनातील क्षमता ओळखणारा मार्गदर्शक। शिक्षक म्हणजे चुका झाल्यावर शिक्षा करण्यापेक्षा त्या चुका सुधारण्याची संधी देणारा आधार। अपयशाच्या वेळी निराश न होता पुन्हा प्रयत्न करण्याची प्रेरणा देणारा व्यक्ती। खरंतर शिक्षक हा विद्यार्थ्याच्या आयुष्यातील असा शिल्पकार असतो जो त्याच्या व्यक्तिमत्वाला आकार देतो। ज्याप्रमाणे शिल्पकार दगडामधून सुंदर मूर्ती घडवतो, त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यांना योग्य दिशा देतो। श्रोते हो, आपण डॉक्टर, अभियंता, वकील, शास्त्रज्ञ, अधिकारी, कलाकार, उद्योजक किंवा समाजसेवक यांच्याबद्दल बोलतो, परंतु या प्रत्येक व्यक्तीच्या ज्ञानाच्या प्रवासाची सुरुवात कुठेतरी एका शिक्षकापासून झालेली असते। एका शिक्षकाने शिकवलेल्या विद्यार्थ्यांपैकी कोणी डॉक्टर होतो, कोणी अभियंता होतो, कोणी शास्त्रज्ञ होतो, कोणी प्रशासनात जातो, तर कोणी समाजसेवक बनतो। म्हणजेच एका शिक्षकाचे कार्य एका वर्गापुरते मर्यादित राहत नाही। एक शिक्षक एका विद्यार्थ्याला घडवतो आणि तो विद्यार्थी पुढे समाज घडवतो। म्हणूनच शिक्षक हा समाजाच्या विकासातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। शिक्षण मंत्रालयाच्या शिक्षक दिन संदेशांमध्येही शिक्षकांची भूमिका विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे, त्यांच्या क्षमता विकसित करणे आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान देणे अशी अधोरेखित करण्यात आली आहे। शिक्षण म्हणजे केवळ परीक्षेत चांगले गुण मिळवणेच नव्हे
तर विचारांची क्षमताही विकसित करणे होय. शिक्षण म्हणजे योग्य आणि अयोग्य यातील फरक समजणेच नव्हे तर प्रश्न विचारण्याची आणि उत्तर शोधण्याची वृत्तीही विकसित करणे होय. शिक्षण म्हणजे स्वतःबरोबरच इतरांचाही विचार करणे आणि शिक्षण म्हणजे माणूस म्हणून अधिक चांगले बनणे. आजच्या डिजिटल युगात माहिती मिळवणे अतिशय सोपे झाले आहे. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया आणि विविध डिजिटल माध्यमांमुळे काही सेकंदात मोठ्या प्रमाणावर माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. परंतु माहिती आणि ज्ञान यात फरक आहे बरं का? मिळालेली माहिती योग्य आहे की चुकीची, तिचा उपयोग कसा करायचा, तिच्याकडे चिकित्सक दृष्टिकोनातून कसे पाहायचे आणि त्या ज्ञानाचा समाजाच्या हितासाठी कसा उपयोग करायचा हे शिकवण्याचे महत्वाचे कार्य शिक्षक करतात. म्हणूनच शिक्षक विद्यार्थ्याला केवळ विषयाचे ज्ञान देत नाहीत तर त्याच्या विचारांनाही दिशा देतात. शिक्षक विद्यार्थ्यांना फक्त गणित, विज्ञान, भाषा, इतिहास किंवा भूगोल शिकवत नाहीत पण त्याबरोबरच ते शिकवतात प्रामाणिकपणा, शिस्त, वेळेचे महत्व, मेहनतीची किंमत, इतरांचा आदर, जबाबदारीची जाणीव आणि सहकार्याची भावना आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माणुसकी. शाळेच्या चार भिंतींमध्ये शिकवलेले धडे विद्यार्थ्याच्या आयुष्यात अनेक वर्षे त्याच्या सोबत राहतात. शिक्षकांनी सांगितलेली एखादी गोष्ट, दिलेला एखादा सल्ला किंवा केलेले कौतुक आयुष्यभरासाठी प्रेरणा देऊ शकते. कधी शिक्षकांची एखादी शिस्त आपल्याला त्यावेळी कठोर वाटते पण पुढे आयुष्यात त्याच शिस्तीचे महत्व जाणवते. म्हणूनच शिक्षकांचे अनेक धडे पुस्तकांच्या पानांपलीकडे जाऊन आयुष्याचा भाग बनतात. शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते हे केवळ शिकवणारे आणि शिकणारे एवढ्यापुरतेच मर्यादित नसते तर या नात्यात विश्वास असतो, मार्गदर्शन असते, शिस्त असते, प्रोत्साहन असते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याची काळजी असते. विद्यार्थी चुकतो तेव्हा शिक्षक त्याला योग्य मार्ग दाखवतो. विद्यार्थी जेव्हा निराश होतो तेव्हा शिक्षक त्याचा आत्मविश्वास वाढवतो. विद्यार्थी यशस्वी होतो तेव्हा शिक्षकालाही त्याच्या यशाचा आनंद होतो. अनेक वेळा विद्यार्थी मोठा झाल्यानंतर त्याला जाणवते की त्याच्या आयुष्यातील काही महत्वाचे निर्णय, काही चांगल्या सवयी आणि काही सकारात्मक विचार हे त्याच्या शिक्षकांच्या शिकवणीतून आले आहेत. हीच शिक्षकांच्या कार्याची खरी ताकद आहे. आजच्या काळात शिक्षण पद्धती झपाट्याने बदलत आहे, तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे, डिजिटल शिक्षण, स्मार्ट क्लासरूम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारखी साधने शिक्षणाच्या क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावत आहेत. परंतु तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी विद्यार्थ्याला समजून घेणाऱ्या शिक्षकाची गरज कायम राहणार आहे. कारण मशीन माहिती देऊ शकते परंतु विद्यार्थ्याच्या मनातील भीती ओळखणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, त्यांच्या क्षमतांवर विश्वास ठेवणे आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणे हे मानवी शिक्षकांचे विशेष योगदान आहे. आजचा शिक्षक केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्याला बदलत्या जगासाठी तयार करणारा मार्गदर्शक आहे. आजच्या शिक्षकाने स्वतःही सतत शिकत राहणे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आणि अध्यापनाच्या नवीन पद्धती स्वीकारणे आवश्यक आहे. भारताच्या शिक्षण व्यवस्थेतही शिक्षकांच्या सततच्या कौशल्य विकासावर आणि नाविन्यपूर्ण अध्यापनावर भर दिला जात आहे. राष्ट्राची खरी ताकद केवळ मोठ्या इमारती, रस्ते किंवा तंत्रज्ञानात नसते. राष्ट्राची खरी ताकद त्याच्या सुशिक्षित, जबाबदार आणि संवेदनशील नागरिकांमध्ये असते आणि असे नागरिक घडवण्याचे काम शिक्षक करतात. एक शिक्षक विद्यार्थ्याला ज्ञान देतो, ज्ञानातून विचार निर्माण होतात, विचारांतून मूल्य निर्माण होतात, मूल्यांमधून चांगले आचरण निर्माण होते आणि चांगल्या आचरणातून जबाबदार नागरिक घडतो. म्हणूनच शिक्षक हा अप्रत्यक्षपणे राष्ट्रनिर्मितीचा कार्यकर्ता आहे. आज देशाला वैज्ञानिक, डॉक्टर, अभियंते, संशोधक, प्रशासकीय अधिकारी आणि उद्योजक जितके आवश्यक आहेत तितकेच चांगले शिक्षकही आवश्यक आहेत. कारण उद्याचे हे सर्व नागरिक घडवण्याची सुरुवात आजच्या वर्गखोलीत होते. शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांना पुष्पगुच्छ देणे, शुभेच्छा देणे, कार्यक्रम आयोजित करणे हे निश्चितच आनंदाचे क्षण आहेत. परंतु शिक्षक दिनाचा खरा अर्थ त्यापेक्षा मोठा आहे बरं का? शिक्षकांनी दिलेले ज्ञान आपल्या जीवनात वापरणे,
त्यांनी शिकवलेले संस्कार आचरणात आणणे, त्यांनी दिलेल्या संधीची कदर करणे आणि आपण मोठे झाल्यावर समाजासाठी काहीतरी चांगले कार्य करणे हाच शिक्षकांसाठी सर्वात मोठा सन्मान आहे. कारण शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्याच्या यशापेक्षा मोठे समाधान दुसरे कोणते असते? विद्यार्थी चांगला माणूस बनला, जबाबदार नागरिक बनला आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी केला तर शिक्षकाचे कार्य खऱ्या अर्थाने सफल झाले असे म्हणता येईल. काही व्यक्ती आपल्याला क्षणभर भेटतात, काही व्यक्ती काही काळासाठी सोबत असतात, पण काही व्यक्ती आपल्या संपूर्ण आयुष्यावर ठसा उमटवून जातात. आपले शिक्षक त्यापैकीच एक आहेत, ज्यांनी आपल्याला पहिल्यांदा अक्षर ओळखून दिले, ज्यांनी पहिल्यांदा पुस्तक हातात दिले, पहिल्यांदा चूक सुधारायला शिकवले, ज्यांनी पहिल्यांदा तू हे करू शकतोस असा विश्वास निर्माण करून दिला, ज्यांनी आपल्या स्वप्नांना दिशा दिली, त्या सर्व शिक्षकांप्रती आपण सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे. शिक्षक म्हणजे ज्ञानाचा दिवा, शिक्षक म्हणजे प्रेरणेचा स्रोत, शिक्षक म्हणजेच संस्कारांचा शिल्पकार आणि अडचणींच्या काळात मार्ग दाखवणारा दीपस्तंभ. शिक्षक म्हणजे आपल्या भविष्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती होय. 5 सप्टेंबर हा दिवस आपल्याला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या महान कार्याची आठवण करून देतो आणि त्याबरोबर देशातील प्रत्येक शिक्षकाच्या योगदानाला सलाम करण्याची संधी देतो. डॉक्टर राधाकृष्णन यांनी शिक्षण, तत्वज्ञान आणि सार्वजनिक जीवन या तिन्ही क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. त्यांचे जीवन आपल्याला सांगते की ज्ञान हे केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी नसून समाजाच्या आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठीही असते. आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण एक संकल्प करूया, ज्ञान घेऊ, ज्ञान वाटू, शिक्षकांचा आदर करू, त्यांनी दिलेले संस्कार जपू आणि एक चांगला, जबाबदार आणि संवेदनशील नागरिक बनण्याचा प्रयत्न करू. कारण शिक्षक एक व्यक्ती घडवत नाही तर तो एका पिढीला घडवत असतो आणि म्हणूनच आपल्या सर्व गुरुजनांना मनपूर्वक नमन. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी आरजे श्रेयस आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात. तोपर्यंत शिका, शिकवत रहा आणि ज्ञानाची ज्योत सदैव तैवत ठेवा. धन्यवाद.

रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
1: मंडळी नमस्कार। मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय आणि जीवाणू खतांचं जे महत्त्व आहे या संदर्भातली माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मंडळी, सेंद्रिय खतामध्ये महत्त्वाची खते म्हणजे कंपोस्ट, शेणखत, गांडूळ खत, हिरवळीची खतं, जैविक खतं, माशांचे खत आणि हाडांचे खत, तेलबियांची पेंड इत्यादींचा महत्त्वाचा सहभाग असतो। आता याच्यामध्ये जो नत्र पुरवठा होतो त्याच्या संदर्भात जाणून घेऊयात। सेंद्रिय खतामुळे जमिनीत नत्राचा पुरवठा होतो, हे नत्र वेगवेगळ्या अवस्थेत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात। शेणखताव्यतिरिक्त कोंबडी खत, रेशीम उद्योगातील टाकाऊ पदार्थ नत्राचा पुरवठा करतात। सेंद्रिय खतांमुळे विविध अवस्थेत स्फुरद पालाश उपलब्ध होऊन ते झाडांद्वारे आणि मुळांद्वारे शोषले जाते। सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमीन आम्ल विम्ल आणि क्षारयुक्त होत नाही। कर्ब आणि कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जीवाणूंना वाढीसाठी त्याचा उपयोग होतो। हे जीवाणू झाडांना जमिनीतून अन्नद्रव्य नंतर उपलब्ध करून देतात। आयन विनिमय क्षमता म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती। सेंद्रिय खतांमुळे आयन विनिमय क्षमता 20-30% वाढते, त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येऊ शकते। झाडांना संतुलित पोषक द्रव्ये याच्यामुळे मिळतात। जमिनीला 0.5% ते 1% सेंद्रिय पदार्थ मिसळल्यास पाणी धरून ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते। जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहीसे होत असतात। वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरवल्यास जमिनीची उत्पादन क्षमता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढत असते। आता सेंद्रिय खताचे फायदे बघूयात। मातीतील कणांची रचना दाणेदार बनते, शिवाय रचना स्थिर राहण्यास मदत होते। जलधारणा शक्ती वाढते। भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारून जमिनीची सुपीकता वाढते। मातीचे तापमान नियंत्रित ठेवणे शक्य होते। पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो, हवा खेळती राहते, त्यामुळे मातीच्या कणातील मूलद्रव्यांची अदलाबदल सहजरित्या होऊ शकते। जमिनीतील असंख्य जीवाणूंची वाढ होते। हे जीवाणू विविध अन्नद्रव्य वनस्पतींना विद्राव्य आणि शोषून घेता येतील अशा स्थितीमध्ये सर्वसाधारणपणे उपलब्ध करून देते। आता जमीन सुधारण्यामध्ये आणि उत्पादन वाढीमध्ये जीवाणू खताचं जे महत्त्व आहे त्याच्या संदर्भात जाणून घेऊयात। सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जैविक खते अर्थात रायझोबियम जीवाणूबद्दल द्विदल पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतात। या गाठीमध्ये हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर केले जाते। रायझोबियम जीवाणू प्रति हेक्टरी 50-150 किलो नत्र स्थिर करतात। या खताच्या वापराने उत्पादनात 19-62% वाढ दिसून आलेली आहे। रायझोबियम जीवाणूंचे पीकनिहाय गट आहेत। एका गटातील पिकासाठी उपयुक्त जीवाणू दुसऱ्या गटातील पिकासाठी फायदेशीर ठरत नाहीत। रायझोबियम जीवाणूंचा वापर करण्यापूर्वी ते कोणत्या पिकास शिफारस केलेले आहेत ते पाहणंसुद्धा गरजेचं आहे। रायझोबियम जैविक खत तूर, मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, भुईमूग या द्विदल पिकांसाठी वापरले जातात। असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जीवाणू खते याच्यामध्ये ॲझॅटोबॅक्टरचा समावेश आपणास करता येऊ शकतो। हे जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात। जीवाणू हवेतील नत्र घेऊन ते जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात। एक दल तृणधान्य जसे ज्वारी, बाजरी, गहू, मका, कापूस, फळे, भाजीपाला या पिकांसाठी ॲझोटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. ॲझोटोबॅक्टर जीवाणू सेंद्रिय पदार्थांच्या विकरणातून तयार होणाऱ्या ऊर्जेवर जगत असल्यामुळे या जीवाणूंच्या योग्य वाढीसाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण हे जास्त असणं गरजेचं आहे. आता ॲझोस्पिरिलम जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. हे जीवाणू हवेतील नत्र घेऊन तो जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एकदल तृणधान्य जसे मका, बाजरी, गहू, भात, ज्वारी, फळे आणि भाजीपाला पिकांसाठी ॲझोस्पिरिलम जीवाणूंची शिफारस केली जाते. सर्वसाधारणपणे ॲझोस्पिरिलम जीवाणू प्रति हेक्टरी 20 ते 40 किलो नत्र स्थिर करतात. ॲझोस्पिरिलम जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 15 ते 20% अधिकची वाढ अनेक प्रयोगांमधून दिसून आलेली आहे. यानंतर बघूयात ॲसिटोबॅक्टर. हे आंतरप्रवाही जीवाणू आहेत.

0: खतांद्वारे स्फुरद दिले जाते, परंतु त्यापैकी 20-25% स्फुरद पिकांना उपलब्ध होते. उर्वरित 80-75% स्फुरद जमिनीत स्थिर होते, जे पिके घेऊ शकत नाहीत. जमिनीत स्थिर झालेले स्फुरद विरघळण्याचे काम बॅसिलस मेगारेटियम यासारखे स्फुरद विरघळणारे जीवाणू करतात. त्यामुळे हे स्थिर स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध होते. हे जीवाणू प्रति हेक्टरी 15-20 किलो स्फुरद विरघळतात. त्यामुळे स्फुरद विरघळणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10-30% वाढ दिसून आलेली आहे. मंडळी, यानंतर बघूयात पालाश उपलब्ध करणारी जैविक खतं कुठली आहेत ती. महाराष्ट्रातील जमिनींमध्ये पालाश भरपूर प्रमाणात आहे, परंतु त्यापैकी बहुतांश पालाश हे पिकांना उपलब्ध होत नाही. जमिनीत स्थिर झालेले पालाश उपलब्ध करण्याचे काम बॅसिलस म्युझालिसन सारखे पालाश उपलब्ध करणारे जीवाणू करतात. त्यामुळे स्थिर पालाश पिकांना उपलब्ध होते. पालाश उपलब्ध करणाऱ्या जैविक खतांच्या वापराने आपल्या शेतीच्या उत्पादनामध्ये 10-25% वाढ दिसून आलेली आहे. आता झिंक विरघळणारी जी जैविक खतं आहेत त्याच्या संदर्भात बघूयात. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये झिंक उपलब्धता कमी आहे, त्यामुळे पिकांच्या उत्पादनात नेहमीच घट दिसून येते. जमिनीत स्थिर झालेले झिंक विरघळण्याचे काम बॅसिलस स्ट्रियाटासारखे झिंक विरघळणारे जीवाणू करतात. त्यामुळे स्थिर झिंक विरघळून पिकांना सहज उपलब्ध होते. झिंक विरघळविणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10-25% वाढ दिसून आलेली आहे. आता बघूयात मायकोरायझा. मायकोरायझा ही एक उपयुक्त बुरशी आहे. मायकोरायझा पिकाच्या मुळावर मुळांमध्ये वाढते. ती झाडांच्या विस्तारित पांढऱ्या मुळांमध्ये काम करते. त्यामुळे पिकास अधिक क्षेत्रातून पाणी आणि अन्नद्रव्येही उपलब्ध होत असतात. स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शियम, सोडियम, जस्त आणि तांबे यासारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेण्यास मायकोरायझा पिकांना मदत करतो. मायकोरायझा जैविक खतांच्या वापराने उत्पादनामध्ये 25-30% वाढ दिसून आलेली आहे. आता जीवाणू गट आहे त्याच्यामध्ये बघूयात. घनरूप जीवाणू गटामध्ये नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू. द्रवरूप जीवाणू गटामध्ये नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करणारे जीवाणू. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये नत्र, स्फुरद, पालाश अर्थात NPK उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर करणे आवश्यक आहे. जीवाणू संघात उपयुक्त नत्र स्थिर करणारे जीवाणू, स्फुरद विरघळणारे जीवाणू, पालाश उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा समावेश असतो. या जीवाणूंचे निर्जंतुक वाहकामध्ये मिश्रण करून जीवाणू संघ तयार केला जातो. जीवाणू संघ हा पीक निहाय आपणास तयार करता येऊ शकतो. तर मंडळी, या पद्धतीनं आपण जर आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा, सेंद्रिय अन्नघटकांचा जर वापर वाढवला, तर जमिनीत उपलब्ध असलेली अन्नद्रव्य ही आपल्या पिकांना चांगल्या पद्धतीनं मिळू शकतील. आणि आपण आता बघितलेलंच आहे की हे जर घटक आपण वापरले, सेंद्रिय पदार्थ जर आपण वापरले, तर आपल्या उत्पन्नामध्ये जवळपास 10-25% वाढ अपेक्षित आहे. आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा आपण भेटणार आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोतेहो, आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। स्वर बहार या कार्यक्रमाची लोकप्रियता वरचेवर वाढत आहे, अनेक श्रोत्यांना हा कार्यक्रम आवडत देखील आहे। आणि या कार्यक्रमाची असते श्रोतेहो एक थीम, या थीमच्या माध्यमातून विविध गीतं आपण ऐकत असतो। आज अशीच एक वेगळी थीम घेऊन आपण आलेलो आहोत। श्रोतेहो, आपल्या जीवनामध्ये विरहाचे जे विविध रंग आहेत ते अनेक शब्दांमधून प्रकट होत राहतात, परंतु सर्वाधिक प्रभावित केलं गेलं तो शब्द आणि शब्दप्रयोग परदेश या नावानं व्यक्त केला जातो। या शब्दामधून परदेश म्हणजे केवळ विदेश या नावानं न घेता आपल्याला सोडून इतर कोठेही जाण्याला परदेश या शब्दानं रेखांकित केलं गेलं। परदेश या शब्दात जसा विरह जाणवतो तसेच एक आपुलकीही आपल्याला जाणवत राहते। तेव्हा जाणून घेऊयात परदेशचे विविध रंग रंगबिरंगी गीतांच्या माध्यमातून। कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात अर्पण या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत। संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल।

श्रोतेहो रेडिओ तेराणा 91.4 एफएम वरून आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वर बहार. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत मोहम्मद रफी. गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आहे सरगम. हे गीत देखील त्या काळामध्ये सर्वाधिक लोकप्रिय झालं होतं. ज्या गीतामध्ये आपल्याला दिसून येतात ऋषी कपूर आणि जया प्रदा, डॉक्टर श्रीराम लागू सुद्धा.

श्रोतेहो रेडिओ तेरणा 91.4 एफएम चं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतरचं गीत आहे कहीं प्यार ना हो जाए, या सिनेमातील गीत आहे. गायक कलाकार आहेत सोनू निगम, गीत आहे सुधाकर मिश्रा यांचं, तर संगीतकार आहेत हिमेश रेशमिया.

श्रोते हो रेडिओ तिराणा 91.4 एफएमचं प्रसारण आपण ऐकत आहात आणि कार्यक्रम आपण ऐकत आहात स्वर बहार. आजची थीम देखील इंटरेस्टिंग आहे. ती थीम आहे परदेश. कार्यक्रमातील यानंतरचं याच थीमचं गीत गात आहेत मोहम्मद रफी साहेब. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी. चित्रपट आहे जब जब फूल खिले.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. याच कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर आणि कुमार सानू. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत नुसरत फतेह अली खान. नुसरत फतेह अली खान यांनी हिंदी सिनेमामध्ये ज्या चित्रपटांना संगीत दिलं त्यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेला चित्रपट म्हणजे कच्चे धागे. ऐकूया ते सुंदर असं गीत.

श्रोते हो, परदेस या थीमचा आनंद आपण घेत आहात स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आणि यानंतरचं जे गीत आहे परदेस या थीमला आणखीनच सजवणार आहे ते गीत गायलं आहे किशोर कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांनी. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. आणि परदेस या थीमच्या बाबतीमध्ये किशोर कुमार आणि कविता कृष्णमूर्ती या जोडीनं खरंच धमाल उडवून दिली होती.

आहेत ती आहे परदेश आणि गीत गात आहेत अनुराधा पौडवाल. गीत आहे समीर यांचं, संगीतकार राजेश रोशन.

श्रुतीहू रेडिओ तेराणा 91.4 एफएमचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतरचं जे गीत आहे ते देखील खूप इंटरेस्टिंग असं गीत आहे. जीना तेरी गली में या सिनेमातील गीत आहे. गीत आहे नक्ष ल्यालपुरी यांचं. संगीतकार आहेत बाबुल बोस. गीत गायला आहे नितीन मुकेश आणि अनुराधा पौडवाल यांनी.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून परदेश या थीमचा आनंद आपण घेत आहात आणि आता याच्यानंतर जे गीत आपण ऐकणार आहात त्या गीतानं तर इतकी वर्ष झालं धमाल केलेली आहे. समीर यांचं गीत आहे, नदीम श्रवण यांचं संगीत आहे आणि गायक कलाकार आहेत उदित नारायण आणि अलका याज्ञिक. चित्रपट आहे श्रोते हो राजा हिंदुस्तानी. श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया देखील आम्हास निश्चित कळवा 9970500 या मोबाईल क्रमांकावरती आणि आपण लाईव्ह कार्यक्रम ऐकत असताना देखील आपल्या प्रतिक्रिया आम्हास पाठवू शकता. तर कार्यक्रमातील ह्या शेवटच्या गीताचा आपण आनंद घेणार आहोत आणि पुन्हा भेटणारच आहोत स्वर बहार या कार्यक्रमाच्या पुढील थीमसह रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजी प्रगती। पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बिग स्टार शो। मंडळी, बिग स्टार शो मधून आपण भरभरून प्रेम देताय बिग स्टार शोला देखील आणि क्लासिक रेडिओ शोला देखील। तर आज देखील अशाच स्पेशल व्यक्तीसोबत बिग स्टार शो मध्ये मी हजर झाली आहे। तर आजचा देखील बिग स्टार शो हा स्पेशल व्यक्तीवरतीच आहे, त्यामुळे नक्कीच तो आवडेल अशी आशा करते। श्रोते हो, प्रत्येक क्षेत्रामध्ये, म्हणजेच ते कोणत्याही असो, कला, संगीत, अभिनय, यामध्ये एखादं सर्वश्रेष्ठ असं दैवी व्यक्तिमत्व असतंच, ज्यांच्याकडे पाहून पुन्हा अनेक पिढ्या घडतात आणि त्यांच्या फक्त एका दर्शनानं ते संपूर्ण क्षेत्र हे भारावून जातं। हिंदी सिनेमाही याला अपवाद नाही। इथंही असे महान नट होऊन गेलेत, यामध्ये शोमॅन राज कपूर, बिग बी अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, त्याचबरोबर दिलीप साहेब आणि नसरुद्दीन शाह, काय कमालीची नावं आहेत। असाच आपल्या अभिनयानं फिल्मी पडद्यावर अनेक पात्र जिवंत करणारा आणि जगणारा आणखीन एक अवलिया कलाकार, एक महारथी, एक तपस्वी, ते म्हणजे कमल हसन, नावाप्रमाणेच। तेव्हा जाणून घेऊयात या तपस्वी कलाकाराचा फिल्मी प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून। आजचे आपले बिग स्टार कमल हसन।

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत. आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेत आहोत हिंदी सिनेमातील आणि दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार म्हणजेच कमल हसन यांचा फिल्मी प्रवास. आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेत आहोत. मंडळी, आपल्या सर्वांना माहितच आहे कमल हसन हे विविध शैलींमध्ये आणि गुंतागुंतीच्या भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहेत, ज्यामध्ये अनेकदा शारीरिक परिवर्तनाचा समावेश असतो. ते सृजनशील सीमा ओलांडण्यासाठीही ओळखले जातात. कमल हसन यांनी भारतीय चित्रपटात अनेक नवीन तंत्रज्ञानाचा पाया रचण्यासाठीही त्यांना ओळखलं जातं. म्हणूनच चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपट निर्मितीच्या विविध पैलूंवरील अफाट ज्ञान आणि प्रभुत्वासाठी त्यांचं वर्णन सिनेमा विश्वकोश म्हणून केलं आहे आणि ते सार्थही त्यांनी केलं आहे.

वेलकम बॅक. आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा. आज आपण जाणून घेत आहोत सुपरस्टार ज्यांना विश्वकोश या नावाने ओळखलं जातं असे आपले कमल हसन यांचा फिल्मी प्रवास आजच्या बिग स्टार शो मधून जाणून घेतोय. जे श्रोते लाईव्ह ऐकताय 9970509 या क्रमांकावरती सांगायचे आजचा बिग स्टार शो कसा वाटतोय. हे मंडळी, कमल हसन यांनी सिनेमाच्या प्रत्येक क्षेत्रात अतिउच्च योगदान दिलं आहे. सहाय्यक दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक, संपादक, मेकअप कलाकार, कथाकार, टेलिव्हिजन होस्ट आणि चित्रपटांचे वितरक म्हणूनही त्यांचं मोठं काम आहे. आपल्या 65 अधिक वर्षाच्या कालखंडात तामिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी, कन्नड आणि बंगाली भाषांमध्ये 250 अधिक चित्रपट त्यांनी केलेत. त्यांचे हे चित्रपट म्हणजेच एक अपूर्व, एक प्रयोगशाळाच म्हणावं लागेल, ज्यामुळे प्रत्येक सिनेमाचा विषय आणि आशय हा प्रेक्षकांना भारावून टाकायचा.

मिक्सर शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आज आपण जाणून घेत आहोत फिल्मी प्रवास कोणाचा कमल हसन यांचा. तर मंडळी 1960 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपट कलथरू कन्नामा या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्या चित्रपटासाठी कमल यांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर काही सहाय्यक भूमिका साकारल्यानंतर 1974 मल्याळम चित्रपट कन्याकुमारी मध्ये त्यांना मुख्य भूमिका त्यांना मिळाली, ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर मुंद्रम रिपाई नायकन नायकन आणि इंडियन यासाठी त्यांना 3 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. कमल हसन यांना अभिनयासाठी 20 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. ते कोणत्याही अभिनेत्यासाठी सर्वाधिक आहेत आणि फिल्मफेअर पुरस्काराचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत. हिंदी सिनेमा मध्ये ज्यांना विश्वकोश या नावाने ओळखलं जातं असे आपले सुपरस्टार कमल हसन यांचा फिल्मी प्रवास आज आपण जाणून घेत आहोत आपल्या बिग स्टार शो मधून. मंडळी, कमल हसन यांची हिंदी चित्रपट सृष्टीतील जर्नी ही मोठी रंजक अशीच आहे. कमल यांनी 1981 साली त्यांचा चित्रपट अपूर्व रांगागल याची रिमेक हिंदीमध्ये त्यांनी बनवली आहे आणि चित्रपट होता एक दूजे के लिए. या चित्रपटानं न भूतो न भविष्यती असा इतिहास निर्माण केला आणि प्रेमी जीवांसाठी हा चित्रपट एक प्रेरणा ठरला. कमल हसन आणि रती अग्निहोत्री यांच्या अजरामर भूमिका फक्त या एका चित्रपटानं हिंदी फिल्म जगतात कमल हसन यांनी हेलावून सोडले. त्यांची वासू नावाची भूमिका सर्वांच्या गळ्यातील ताईत बनून राहिली आणि आस्था गायत ती जादू कायम आहे.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणं 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती आपल्यासोबत आणि माझ्यासोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा. आजचे आपले बिग स्टार आहेत सुपरस्टार कमल हसन. यांचा फिल्मी प्रवास आपण थोडक्यात आपल्या बिग स्टार शो मधून जाणून घेत आहोत. श्रोते लाईव्ह असतील त्यांनी 9970590 या क्रमांकावरती सांगायचंय बिग स्टार शो कसा वाटतोय. श्रोते हो, यानंतर कमल यांचा आणखीन एक यादगार चित्रपट आला, तो होता ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांच्यासोबतचा सागर. या चित्रपटातील भूमिका देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडली. कमल यांनी 1981 साली स्थापन केलेल्या राज कमल इंटरनॅशनल या त्यांच्या निर्मिती संस्थेअंतर्गत अनेक चित्रपटांची निर्मिती कमल यांनी केली. यानंतर 1997 साली त्यांच्याच दिग्दर्शनामध्ये धमाल चित्रपट त्यांनी हिंदीमध्ये आणला, तो होता चुपडी चुपडी चाची. असं जे गाणं ऐकवत चाची 420 हा चित्रपट अववाई क्षणमुद्री या चित्रपटाचा रिमेक होता.

वेलकम बॅक आरजे प्रगती सोबत. तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा आणि हा आनंद तुम्ही घेत आहात रेडिओ तेना 90.4 FM वरून. तर आज आपण आपल्या बिग स्टार शो मधून जाणून घेत आहोत हिंदी चित्रपटातील विश्वकोश या नावानी ज्यांना ओळखलं जाते असे सुपरस्टार कमल हसन यांचा फिल्मी प्रवास जाणून घेतोय.

वेलकम बैक आरजे प्रगति सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा आणि हा आनंद तुम्ही घेत आहात रेडिओ तेना 90.4 एफएम वरून. तर आज आपण आपल्या बिग स्टार शो मधून जाणून घेत आहोत हिंदी चित्रपटातील विश्वकोश या नावाने ज्यांना ओळखलं जाते असे सुपरस्टार कमल हसन यांचा फिल्मी प्रवास जाणून घेतोय. श्रोते हो, 1984 नंतर कमल यांनी हिंदी सिनेमांमधून अनेक भूमिका साकारल्या. यामधील राज तिलक, गिरफ्तार, सनम तेरी कसम असे त्यांचे बरेच चित्रपट गाजले देखील. यानंतर 1987 साली त्यांचा आणखीन एक जबरदस्त चित्रपट आला होता, तो होता मणी रत्नम यांचा नायकनी. हा चित्रपट नंतर दयावन नावाने हिंदीमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटासाठी त्यांना दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यानंतर त्यांचा एकही संवाद नसलेला प्रयोगशील चित्रपट पुष्पक आला, जो आजही मास्टरपीस आहे. याचबरोबर त्या काळामध्ये एका चित्रपटासाठी करोडो रुपये घेणारे ते राजेश खन्ना नंतरचे पहिले अभिनेते ठरले.

0: बिगस्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत. आज आपण बिगस्टार शो मधून जाणून घेत आहोत कमल हसन यांचा फिल्मी प्रवास. मंडळी, कमल हसन यांचा आणखीन एक ऐतिहासिक ब्लॉकबस्टर मास्टरपीस सिनेमा ठरला, तो होता श्रीदेवी यांच्या सोबतचा सदमा. कमल यांचे 7 चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी नॉमिनेट झाले, यामध्ये सागर, स्वाती, इंडियन आणि हे राम या चित्रपटांचा समावेश होतो. कमल हसन यांच्याबद्दल किती सांगावं आणि लिहावं यापेक्षा कमल मोठे आहेत. त्यांचा इंडियन आणि दशावतारम हे सिनेमे प्रयोगशीलतेसाठी एक मोठं उदाहरण ठरतात.
1: ये क्या? लिफ्ट बीच में क्यों रोक दी?
2: तुम्हारा साथ ज्यादा ज्यादा बहुत ज्यादा देर रहने के लिए.
1: ओ माय गॉड, मेरी तो हिंदी कविता की क्लास है.
2: हिंदी कविता है ना?
1: हाँ.
2: वो मैं तुमको टीच करता हूँ.
1: तुम और हिंदी कविता?
2: तुम समझता मैं हिंदी कविता नहीं जानता? मेरे जीवन साथी, प्यार किए जा, जवानी दीवानी, खूबसूरत जिद्दी पड़ोसन, सत्यम शिवम सुंदरम बिनहर.

बिग स्टार शो ऐकता तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत हिंदी सिनेमातील विश्वकोश या नावाने ओळखले जाणारे सुपरस्टार कमल हसन.

बिग स्टार शो ऐकता तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत हिंदी सिनेमातील विश्वकोश या नावाने ओळखले जाणारे सुपरस्टार कमल हसन। श्रोते हो, 2009 मध्ये चित्रपट सृष्टीमध्ये 50 वर्ष योगदान दिल्याबद्दल पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांचा सत्कार केला। एकूणच सिने क्षेत्रामधील सर्व कलांमध्ये कमल हसन हे एकमेव व्यक्तिमत्व ठरतात। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि सर्वसामान्य प्रेक्षक वर्ग हा कमल हसन यांना एक परिपूर्ण विद्यापीठाची उपमा देतात आणि ते खरंही आहे। हा कार्यक्रम करत असताना कमल यांच्या अनेक बाबी आणि कार्याचा वेळे अभावी समावेश केला नाही याचीही खंत वाटते, परंतु कमल हसन हे एका तपस्वीच्या भूमिकेत आस्था गायत दिसतायत आणि जेव्हा ते पडद्यावर येतात तेव्हा पडदाच पावन होऊन जातो। म्हणूनच ते आहे ते रेडिओ 13 चे बिग बिग बिग स्टार।

तर वेळ झालेली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. तर आजचा बिग स्टार शो कसा वाटलाय ते मला नक्की सांगा 9970500900 या क्रमांकावरती. अशाच विविध कलावंतांना घेऊन आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन बिग स्टार सोबत. आजचे आपले बिग स्टार होते कमल हसन. तेव्हा भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन बिग स्टार सोबत पुढच्या एपिसोड मध्ये. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा. संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज. ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

हाय हमें यूं देखना, ऐसा ना हो बदनाम हो जाए, ये मुमकिन है इसी का कल

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आंखें की लड़ी है, आंखों में गुस्सा है, लबों पे

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: बेकरार।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: श्रोते हो, नमस्कार। श्रोते हो, आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, आपला जीवन प्रवास आपण पाहत असताना अनेक क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी उत्तुंग कामगिरी करणारी व्यक्तिमत्व आपल्याला भेटत असतात आणि अशी व्यक्तिमत्व भेटल्यानंतर त्यांच्याकडून जाणून घेण्याची आपल्या सगळ्यांनाच खूप मोठी एक आशा असते किंवा एक त्याच्या संदर्भात आपल्या आकांक्षासुद्धा असतात की आपण यांचा जीवन प्रवास कसा असेल, ते कसे घडले असतील, या बाबतीत आपल्यालासुद्धा खूप मोठी उत्सुकता असते आणि तीच जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो। याच माध्यमातून आज आपल्याकडं कला शिक्षक असलेले रमेश शिवराम रेणके, राहणार तुळजापूर, हे आलेले आहेत। तर एकंदरीत त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो प्रेरणादायी असा जीवन प्रवास आहे। आयुष्यभर त्यांनी कला शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत आणि अनेक प्रकारच्या कलाकृती बनवणे असेल किंवा सुंदर हस्ताक्षर असेल, याचबरोबर अनेक विविध कलाविषयक क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तम प्रकारचं काम त्यांच्या हयातभर केलेलं आहे। तर एकंदरीत त्यांचा हा जो प्रवास होता तोसुद्धा ऐकणं खूप रंजक असणार आहे। तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण भेटणार आहोत रमेश शिवराम रेणके सरांना। सर नमस्कार।
1: कार्यक्रमास्वागत।
0: सर, तुम्ही रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेला आहात, कसं वाटतं आपल्याला की आपल्या या परिसरामध्ये अशा पद्धतीचा एक उपक्रम आपण सुरू केलेला आहे?
1: हां, फार आनंद होतोय इथं आल्यामुळं। एक आमची महत्त्वाची एक प्रसंग मला अनुभवायला येतो इथं आल्यामुळं।
0: रेणके सर, मला सुरुवातीला असं सांगा की सर्वसाधारणपणे आपला जो प्राथमिक शिक्षणाचा भाग असेल तो सुद्धा जाणून घेणं खूप गरजेचं आहे, कारण आता आपण बघतो आहोत की शिक्षणाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे आणि शिक्षण पद्धतीमध्ये खूप मोठे बदल झालेले आपण पाहत आहोत। तर आपला जो काळ आहे तो खूप असा एक वेगळा आपल्याला म्हणता येईल की ज्या काळामध्ये शिक्षणाचं महत्त्व सांगणं आणि आपल्यासारखे विद्यार्थी त्या काळात घडणं हे खूप एक अवघड काम त्यावेळेस होते, कारण शिक्षणाबद्दलची एवढी मोठी जनजागृती त्या काळात झालेली सुद्धा नव्हती। सर, आपल्या प्राथमिक शिक्षक आणि त्यावेळच्या प्रवासासंदर्भात काय सांगता येईल?
1: माझं प्राथमिक शिक्षण तुळजापूरला झालं, जिल्हा परिषद हायस्कूलला। तर तिथं त्यावेळेस आम्हाला एवढं दप्तराचं एवढं ओझं नव्हतं, सध्या ओझं भयंकर आहे आणि तो विद्यार्थ्याला फार त्रासदायक आहे, त्याच्यापासून अनेक आजार उद्भवतात। तर सध्या त्यावेळेस तसं काय नाही, साधी पिशवी आपली दोन बंदाची आणि ठराविक चार पाच वह्या आणि दोन तीन पुस्तकं एवढंच साहित्य आमच्याजवळ असायचं शाळेत घेऊन जाताना। उद्याचं काय काय, उद्या विषय कोणकोणते पाहायचे आणि त्या पद्धतीनं आम्ही वह्या आणि पुस्तकं त्या पिशवीमध्ये ठेवायचे आणि त्या पद्धतीनं आम्ही जात होतो। आता तसं नाही ना, त्याच्या उलट आहे। सगळ्याच वह्या आणि सगळीच पुस्तकं घेऊन मुलं जातात, त्याच्यामुळे ओझं होणं साधी काय आहे
0: असं आहे। नाही, मग आपल्या व्यवस्था तर वजाचा तर विषय कदाचित नसणार आहे, कारण एखादी पाठी असणार आहे किंवा त्याच्यानंतर
1: बरोबर आहे।
0: पण त्या काळची शैक्षणिक पद्धती कशी वाटते सर, म्हणजे आताची जी शैक्षणिक पद्धती आहे आणि आपण ज्यावेळेस प्राथमिक शिक्षण घेतलं असेल, माध्यमिक शिक्षण घेतलं असेल, त्यावेळच्या परिस्थिती या संदर्भात काय सांगता येईल?
1: नाही नाही, त्यावेळेसची शिक्षण पद्धती चांगली आहे। आता सध्या काय आहे, सगळं बाजारीकरण झालेलं तर आहेच, परंतु पूर्वीचं जे होते ना, शिक्षक मनातून शिकवत होती। आता सध्या कसं आहे, सगळं काम चालू झालेलं आहे, अभ्यासक्रम हा धडा झाला का, झाला, संपलं, असं नाही। पूर्वी विद्यार्थ्यांना किती येतं का नाही हे पाहत होते आणि विद्यार्थ्याकडून करून घेत होते, अशा पद्धतीचे शिक्षणक्रम होता आणि फारच चांगलं होतं ते।
0: सर, आता ज्यावेळेस आपली दहावी झाली असेल आणि आपण सांगितलं बोलताना मगाशी की दहावीनंतर आपल्याला सरळ सरळ आपण नोकरीचा त्या ठिकाणी पर्याय निवडला, तर ही जी आत्ता बघतो आहोत आपण, इतकं त्या ठिकाणी कॉम्पिटिशन निर्माण झालेलं आहे, नोकरीसाठी खूप वणवण करावी लागत असते, अनेक डिग्र्या डिप्लोमे दाखवून आणि त्याच्यामधला अनुभव दाखवूनसुद्धा नोकऱ्या मिळताना दिसत नाही। तर सर्वसाधारणपणे 70s आपण त्या ठिकाणी नोकरी पत्करलेली होती,
1: हो
0: तर काय सांगतील सर, ही प्रक्रिया कशी होती तुमची 10वीनंतरची? सर्वसाधारणपणे त्या काळात आपल्याला वाटतच असतं की 10वी झालेली आहे आणि मग आपल्याला त्या काळामध्ये नोकरीसुद्धा मिळणं खूप गरजेचं असतं, त्याच्या संदर्भात सर काय सांगता येईल?
1: नाही, एक तर त्यावेळेस आता जेवढे कॅन्डिडेट भेटतात ना, त्यावेळेस कॅन्डिडेट ज्या कमी होते आणि जागाही त्या मानाने कमीच होत्या, परंतु ते निवडक विद्यार्थी आम्ही घेत होते ते शासन असं आहे। आता विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे कॉम्पिटिशन जास्त आलेले आहेत सध्या।
0: मग ते 10वीनंतर नोकरीची जी प्रक्रिया होती त्या संदर्भात काय सांगतील? आपण कुठं इंटरव्ह्यू दिलात आणि ती एकंदरीत प्रक्रिया ऐकण्यासुद्धा खूप इंटरेस्टिंग आणि कारण आपण कला शिक्षक म्हणून आपण आपल्याला घेण्यात आलं होतं।
1: मी लागलो इंटरमिजिएट, म्हणजे शालेय अवस्थेत एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या ड्रॉईंगच्या परीक्षा असतात, त्यापैकी मी इंटरमिजिएट पास होतो आणि साध्या इंटरमिजिएटवर मी ड्रॉईंग टीचर म्हणून लागलो। आणि नंतर त्यांनी काय केलं, शासनाने आम्हाला जिल्हा परिषदेने ट्रेनिंगला पाठवलं, ATD आर्ट टीचर डिप्लोमा हा कोर्स करायला 2 वर्षासाठी आम्हाला सोलापूरला पाठवलं, कला व्यवसाय केंद्राला। ते कम्प्लीट झाल्यानंतर परत आमचा ग्रेड वाढला, पगार वाढली, अशा पद्धतीनं आमचं ETD ही डिग्री मिळाली आपल्याला. हां, सिलेक्शनच्या वेळेस कलेक्टर ऑफिसमध्ये आमचा इंटरव्ह्यू झाला. मग सगळे विद्यार्थी, सगळे आमचे माझ्यासारखे सगळे व्यक्ती आले होते तिथं, प्रत्येकाने आपली आपली आपली पेंटिंग घेऊन. परंतु मी सगळ्यापेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवायचं, जेणेकरून आपलं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे. अशा पद्धतीने मी काय केलं, कोंबडीचे अंडं जे आपण खाण्यात उपयोग आणतो मधला भाग आणि बाकीचं टर्फल आपण टाकून देतो, टाकून देण्याच्या ऐवजी आम्ही त्याला परत जोडून टाकला आम्ही फिविकलनी, आणि जोडल्यानंतर परत त्याच्यावर मी पेंटिंग केल्या आणि ते घेऊन गेलो मी दाखव. तोपर्यंत इंटरव्ह्यू होईपर्यंत मी कुणाला दाखवलंच नाही. आणि इंटरव्ह्यूमध्ये हॉलमध्ये गेल्यानंतर त्यांना दाखवलं की हा माझा प्रकार मी अशापैकी करतो आणि विकतो पण मी तयार करून. तर हे त्यांना सांगितले कसं काय केलं, खोटं वाटलं बऱ्याच जणांना परीक्षकांना. मग त्यांना म्हटलं तुम्ही हातात घेऊन बघा. एका परीक्षकाने हातात घेऊन बघितलं आणि थोडं दाबून बघितलं ते फुटलं ते अंड, मध्ये काहीच नाही ना. मग त्यामुळे ते इतकं त्यांना कुतूहल वाटलं त्याच्याबद्दल, तुम्ही कसं काय एवढं पेंटिंग केलं असं आणि जोडली कशी कशा पद्धतीने, आम्हाला जोडलेलं कळालं नव्हतं, हे असं त्यांनी सांगितलं. आणि माझं हे बाहेर माझे इंटरव्ह्यू कसा घ्यायला आले, बराच वेळ माझा इंटरव्ह्यू घेतला, बाकीच्या विद्यार्थ्याला 5-5 मिनिटं घेत होते, माझा 15 मिनिटं इंटरव्ह्यू झाला. तर ते पाहत होते काय घ्यायले त्यांनी, ह्यांना यांना एवढा वेळ का आला. तर ते पाहत असताना ते म्हणले सगळ्यांनी म्हणले आता यांचं सिलेक्शन होतं आहे. ते बाहेर मी आल्यानंतर सगळेजण ओरडाले, रेनकेचं सिलेक्शन झालं, रेनकेचं सिलेक्शन झालं, अशा पद्धतीने ओरडत होते. आणि म्हटलं काहीच नाही, अजून रिझल्ट नाही आला नाही, काही नाही. मी म्हटलं त्यांना तर नाही नाही तुझं सिलेक्शन हमखास होणार. आणि ते तसंच झालं, सिलेक्शन माझं 1 नंबरचं झालं त्यांनी. आणि बाकीचे पण काही पेंटिंग घेऊन गेलो होतो मी. ती
0: म्हणजे सिलेक्शनच्या दरम्यान सुद्धा एक कलाकुलूपी दाखवण्याचं त्या ठिकाणी आपण काम केलं आणि जेणेकरून जे परीक्षक होते त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आपण इम्प्रेस केलेलं आहे. सर, आता याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा जीवनामध्ये एक भाग येऊन जात असतो किंवा आपल्या जीवनामध्ये एक अविभाज्य घटक येत असतो, तो म्हणजे लग्नाचा. तर लग्नाच्या संदर्भात काय त्याच्या त्यावेळची परिस्थिती होती सर? लग्नाच्या संदर्भात आपण आता बघतो आहोत इतका भरमसाठ खर्च आणि बघणं आणि हे सगळे विषय चालूच असतात, त्यावेळची जी पद्धती होती ती कशी होती आणि त्याच्या संदर्भात काय सांगता येईल?
1: पूर्वी माझं लग्न झालं 1980 त्यावेळेस मंगल कार्यालय वगैरे कुठं नव्हतं तुळजापूरला. मग आमचे सगळे आमचे तुळजापूरमध्ये प्रथा अशी आहे की लग्न अक्षदा म्हटल्यानंतर देवीच्या मंदिरामध्ये घाट आहे मोठी, घाटीखाली ते नवरा नवरी उभा करून तिथं अक्षदा पडली जाते. मग असं किती जरी एकेका दिवशी 70-70, 80-80 लग्न त्या घाटीखालीच व्हायचे अशा पद्धतीने. आणि लग्न झाल्या अक्षदा पडला की ते वर जायचे, आपल्या घरासमोर छोटासा मंडप टाकायचा आणि तिथंच जेवायचं, अशा प्रकारे कार्यक्रम होत होता. आणि खर्चही वाढत नव्हता, खर्च नव्हता, अवांतर खर्च तिथे त्यावेळेस नव्हताच. आणि जनरली सगळेच लोक गरीब आणि श्रीमंत हे दोन्ही ह्याच लेवलचे लग्न करत होते त्यावेळेस.
0: म्हणजे साधेपणानं एकंदरीत हा कार्यक्रम त्यावेळेस आपला पार पडला.
1: हो, बरोबर.
0: सर, मला सांगा की आता एकंदरीत पाहता आपण कला शिक्षक म्हणून या क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपला प्रवास सुरू झाला आणि आपण जसं पाहिलं की आपण या जी कला शिक्षकाची भूमिका आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर आपण पुढं घेऊन गेलात. तर एकंदरीत पाहता इतर शैक्षणिक पद्धत आणि कला शिक्षकाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो याच्यामधला अंतर कसं होतं आणि आपल्याला त्याच्यामध्ये काय फेस करावं लागलं सर?
1: यामध्ये खरं पाहिलं असतं तर कला शिक्षक हा सर्वात टॉप लेवलचा माझ्या मते आहे. कारण ह्या विद्यार्थ्यांना कला देणं आणि कलेपासून त्यांना उपजीविका साधन त्याचं तयार होते त्यापासून. आता उदाहरणात माझंच उदाहरण सांगितलं तर मी शालेय ट्रेनिंगला असताना सोलापूरला कला व्यवसाय केंद्रात ट्रेनिंगला असताना मी अंड्यावरली डिझाईन तयार करत होतो आणि ती डिझाईन पूर्ण झाल्यानंतर मी असे मोठं घर बघून त्यांच्या घरात जायचं मी आणि त्यांना सांगायचं मी कला व्यवसाय केंद्राचा विद्यार्थी आहे ड्रॉइंगचा आणि मी हे आर्टिकल तयार केलेलं आहे, तुम्ही घेतलं तर फार छान होईल. त्यांना आवडायचं ते आणि लगेच मला 20 रुपये द्यायचे त्यांनी. मग त्या मला माझं भागायचं ना, माझी परिस्थिती त्यावेळेस नव्हती, बिना पगारी आम्ही ट्रेनिंगला गेलेलो आणि त्यामुळं माझे 20 रुपये मिळले त्यावेळेस फार झाली मला. मग तसे मिळायचे मला असे, मी बरंच दररोज मी काहीतरी काही काही नाही काही करायचं. अशा पद्धतीने मी माझं शिक्षण भागवलं, ट्रेनिंग भागवले 2 वर्षाची. आणि नंतर मी काय करायला होते असे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज राबवत होतो. उदाहरणार्थ गव्हाच्या काड्यापासून मी डिझाईन तयार करायचं, ते इतकं पब्लिकला आवडत होतं, मी ते विकत होतो 5-5, 10-10 रुपयाला विकायचं, माझा उदरनिर्वाह होत होता ना त्यामुळं. आणि त्यावेळेसचे 5 रुपये म्हणजे आताचे 50 रुपये एक अंदाजे, त्या पद्धतीने माझं भागत होतं सगळ्या गोष्टींना. असे मी काहीतरी नवीन काहीतरी करत होतो त्यामुळं माझं चांगलं होत होतं असं आहे. आणि प्रत्येक विद्यार्थी माझे जे विद्यार्थी आहेत ते काही ना काही वेगळं काहीतरी करतात. असे उदाहरणं तुम्हाला सांगायचं झालं तर माझे बरेचसे विद्यार्थी आर्टिस्ट आहेत, त्यापैकी एक

0: छोटं उदाहरण सांगतो. शिंगाडी म्हणून एक विद्यार्थी आहे, मुंबईला येतो आणि त्याचा हात एक हात तुटकाय त्याचा, एका हातानं तो पेंटिंग करतो. आता तो जीडी आर्ट झाला आहे, त्याचे पेंटिंग आज राष्ट्रपतीच्या दालनामध्ये दोन पेंटिंग आहेत. हे माझं भाग्य समजतो ना आम्ही, माझ्या विद्यार्थ्याने एवढं इथपर्यंत माझा विद्यार्थी गेला हे माझं भाग्य समजतो. आणि दुसरे जे आहे कागदे म्हणून विद्यार्थी, त्याच्याही पेंटिंग फार जोरात गेलेले, त्याचे 50-50 हजार, 1-1 लाख, 2-2 लाखाला विकले जातात एक एक पेंटिंग. असं आहे सध्या, तो टॉपवर आहे सध्या तो. असं आहे,
1: पण आपण स्वतः तरी सगळं केलातच, पण त्यानंतर आपले विद्यार्थ्यांनी देखील खूप मोठं काम त्या ठिकाणी उभा केलेलं आहे. सर मला याच्यानंतर असं सांगा की आपले जे आता इतर आपण बघतो आहोत बरेचसे टॉपिक्स येत असतात, वेगवेगळे विषय आता शिक्षणामध्ये आलेले आहेत, आणि आपल्या वेळेस पण सुद्धा आपल्या वेळेसुद्धा अशा काही गोष्टींना विद्यार्थ्यांना महत्त्व, पण कलेला महत्त्व द्या किंवा कलेकडं वळण्याकडं विद्यार्थ्यांचा एक थोडासा एक नकारात्मकता पण दिसून येत असते की नाही आपण हे मूळ शिक्षणाचा प्रवाह सोडून कलेमध्ये काय रमणार आहात, असे काही प्रसंगसुद्धा आपल्यासमोर आलेले असतील. याच्या संदर्भात सर काय सांगता येईल, आणि कला किती महत्त्वाची आहे किंवा अशा पद्धतीचं आपल्याकडे एक गुण असणं आणि त्या गुणाचं आपण समाजासमोर एक प्रदर्शन करणं हे सुद्धा एक खूप महत्त्वाचं काम आहे, काय सांगता येईल सर?
0: आता बऱ्याच पालकामध्ये त्या कलेविषयी जरा थोडं विचार वेगळे आहेत, हे आहे ह्याच्यापासून काय होणार आहे आमच्या मुलाला, काय गरज नाही, ते तू काय करू नको आणि तूच तू अभ्यास कर, हे अशी जनरली त्यांची टेंडन्सी असते. परंतु हे कला जी असा विषय असा आहे ना जो कुणालाही आत्मसात होत नाही, एखाद्या थोडे कसं आहे देणगी असते ईश्वराची, त्यांना ते त्यामुळे ती मुलं फार पुढे जातात. आणि जेवढं जो अभ्यास करून जो मुलगा नोकरी लागली त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं हा ड्रॉइंगचा विद्यार्थी कमवू शकतो. असं आहे, आता उदाहरण तुम्हाला मागाशी मी बोललो ना, एक हात तुटलेला असताना एका हातानं तो पेंटिंग करतो, आज त्याच्या 10-10 लाखाला पेंटिंग जातात, परदेशात पेंटिंग जातात, त्याचे एक्झिबिशन होतात, ही कुठलं कशाचं हे द्योतक आहे, कलेचं द्योतक आहे ना.
1: बरोबर,
0: असं आहे. तर त्याच्याऐवजी जर हे तर तुम्ही किती जरी शिकले बी ए MA MSc जे काही शिकले, तुम्ही पगार वर्षाकाठी कमवून किती कमवणार, त्याच्यापेक्षा माझा कलेचा विद्यार्थी फार टॉपरच आहे ना, मला अभिमान आहे ना त्याचा. असं आहे,
1: श्रोते हो रेडिओ तिरणा 90.4 FM आपण ऐकत आहात. श्रीयुत रमेश शिवराम हरेनके यांच्याशी आपण एक त्यांचं जे कलासक्त जीवन आहे याविषयी आपण चर्चा करत आहोत. त्यांनी घडवलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या संदर्भात बोलतो आहोत, आणि त्यांच्यामध्ये जो कला शिक्षक त्यांनी जोपासलेला आहे त्यांचे एक विविध रंगसुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. रेणके सर मला याच्यानंतर असं सांगा की आपण मराठी असेल किंवा इंग्रजी असेल याच्यामध्ये सुंदर हस्ताक्षर जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपली एक मोठी भूमिका राहिलेली आहे, आपला एक हात राहिलेला आहे, या कलेच्या संदर्भात काय सांगता येईल सर की सुंदर हस्ताक्षर असणं आणि ते लोकांना पटणं किंवा ते समजावून सांगणं आणि त्यांच्याकडून ते करून घेणं हे किती महत्त्वाचं आहे सर?
0: हे फारच महत्त्वाचा हा प्रश्न आहे, कारण कसं आहे सध्या राज्य हे म्हणजे वातावरण तांत्रिक झालेलं आहे, शिक्षणामध्ये तांत्रिक सगळे उपकरणं आलेले आहेत, लॅपटॉप, TV, मोबाईल, हे अशी इतर साधनं आल्यामुळे विद्यार्थ्यांचं लिखाण आणखी कमी झालेलं आहे. आणि हे सगळे तांत्रिक साधनं परीक्षेत येत नाहीत, तिथं लिखाणच येतं, म्हणजे परीक्षेत लिखाण त्यांचं व्यवस्थित नसल्यामुळं, प्रसाराव जास्त नसल्यामुळं, अक्षर अस्वच्छ असतं, खराब असतं, त्याच्यामुळं परीक्षकाला काय लिहिलेलं हे जर कळत नसेल तर त्यांनी मार्क द्यायचे कसे हा प्रश्न आहे ना. जिथं ज्या प्रश्नाला 10 मार्क आहेत आणि त्या विद्यार्थ्यानं 10 मार्क पडेल असं लिहिलेलं असतं भरपूर, परंतु खराब अक्षरामुळं परीक्षकाला वाचता येत नाही, त्यामुळं ते काय करतो 10 ऐवजी 2 किंवा 3 काहीतरी लिहिलेलं ह्या विद्यार्थ्यानं, मग 2 द्या किंवा 3 द्या, म्हणजे यांचं 6-7 मार्काचं खच्चीकरण त्या विद्यार्थ्याचं झालं केवळ सुंदर हस्ताक्षर नसल्यामुळं. हे नको आहे ना. आणि परीक्षेमध्ये तुम्ही अभ्यास किती जरी केला तरी काही उपयोग होणार नाही, हुशार विद्यार्थी असो किंवा सर्वसाधारण विद्यार्थी असो, सुंदर हस्ताक्षरची त्यांना अत्यावश्यकता आहेच.
1: याचबरोबर काही अक्षरावर सर आपण काही अक्षरांवर संशोधन देखील केलेलं आहे, ते कसं आहे?
0: हो, केलेलं आहे ना. आता उदाहरणार्थ बरेचसे अक्षर असे आहेत ना, आता उदाहरण र म्हटल्यानंतर मधली एक मध्ये सेंटरला एक गाठ असते आणि खाली रेषा असते, मी काय करतो ती गाठ नाहीशी करतो आणि सिम्पल कसं सहजासहजी विद्यार्थ्याला र कसं काढता येईल हे बघतो मी. त्यानंतर ह काढल्यानंतर बरेचशी मुले ते घ काढल्यासारखं अर्धवट घ काढतात आणि हे झालं ह म्हणतात, हे चुकीचं आहे ना. मग त्यासाठी मी काय करतो, सोप्या पद्धतीने ह कसं काढलं जातं हे ते म्हणा मी त्यांना कृती करून दाखवतो आणि त्या पद्धतीने घेतो. त्यानंतर य थ घ हे अशा बरेचशा अक्षरे आहेत, त्याचं मी संशोधन केलेलं आहे आणि सोप्या सोप्या पद्धतीने कसं काढलं जातं हे मी त्या विद्यार्थ्याला दाखवतो, जेणेकरून विद्यार्थी परीक्षेमध्ये जास्त मार्क मिळवलेच पाहिजे हा मी दृष्टिकोन समोर ठेवतो आणि त्या पद्धतीने मी शिकवतो.
1: असं आहे सर. याच्यानंतर आणखी एक आपलं जे आपण एक साध्य केलं त्याच्यामध्ये आपले मुलं घडवणे हे पालकांसमोरील एक मोठं आव्हान असतं.
0: हो,
1: तर बऱ्याच पालकांना ते जमत देखील नाही किंवा काही दिशा देखील चुकल्या जातात आणि त्या माध्यमातून मुलं उभारली जात नाही, त्याचं शल्य पालकांना आयुष्यभर आपल्या मनामध्ये राहत असतं. सर, आपल्या मुलांच्या बाबतीत आपण आपली दोन्हीही मुलं जी असतील त्यांना एक आंतरराष्ट्रीय पद्धतीचे खेळाडू आपण बनवलेला आहे, तर तो प्रवास कसा होता सर, ही भूमिका कशी आपण बजावलीत?
0: 1998 ज्यावेळेस शिवसेनेचं मुख्यमंत्री त्यावेळेस त्यांनी काय राणे त्यांनी काय केलं की बाहेरच्या राष्ट्रात राष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं खेळाडू घडवले जातात याचं याचे परीक्षक म्हणून ते इथले काही भारतातले खेळाडू तिकडं परदेशात पाठवले ऑस्ट्रेलियाला वगैरे आणि तिथं अभ्यास करून विद्यार्थी खेळाडू कसा तयार होतो हे तिथं प्रशिक्षण घेतल्यानंतर परत ते भारतात बोलावून घेतले त्यांना आणि इथं क्रीडा प्रबोधिनी म्हणून एक संस्था महाराष्ट्र शासनाची ओपनिंग केली आणि नंतर जिल्ह्यावाईज त्याचे ट्रेनिंग सेंटर घेतले आणि तिथं सिलेक्शन व्हायला लागले आणि त्यावेळेस पेपरला वगैरे बऱ्याचशा बातम्या येत होत्या. त्याचा मी अभ्यास केला. मी आहे कला शिक्षक परंतु खेळाचा ज्ञान नसल्यामुळे मी खेळाचा अभ्यास केला जेणेकरून माझी विद्यार्थी माझी मुलं कसे घडली जातील चांगल्यापैकी खेळाडू कसे होतील याचा मी अभ्यास केला आणि नंतर त्यांना मी शिक्षण दिलं स्वतःहून. मी दररोज पहाटे ते दोन्ही मुलं घेऊन माझे 25-26 मुलं होते ते दोन्ही मुलं आणि मी 1.5 किलोमीटर रनिंग करायचो आणि 1.5 किलोमीटर परत यायचं आणि एका ठिकाणी असे 3 किलोमीटर रनिंग करून एक तास मी भरपूर व्यायाम करून घेत होतो मुलांना. मी करायचं त्यानंतर मुलं करायचे अशा पद्धतीने आम्ही दिवस उजडल्यानंतर घराकडे परत यायचं अशा पद्धतीने लेकरं तयार करत होतो आणि नंतर त्यांना खुराक व्यायामाचं शरीराला व्यायाम असल्यानंतर त्याला खुराकाची आवश्यकता असतेच त्या पद्धतीने मी देत होतो आणि मुलं माझे चांगली घडली आणि शासनाने तालुक्यात ते फर्स्ट आले. खेळ प्रकार तिथं सध्या फक्त व्यायाम करून घेतात. ग्राउंडवरल्या 9 इव्हेंट होत्या त्यापैकी सगळ्याच इव्हेंटमध्ये माझी मुलं 5 झाली आणि छोटा मुलगा जो होता तो 5वीला असताना मराठवाड्यात तो पहिला आला आणि नंतर मोठा मुलगा 9 इव्हेंटपैकी 5 इव्हेंट महाराष्ट्राचे रेकॉर्ड मोडले त्यानं.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळं महाराष्ट्र शासनाने दोन्ही मुलं दत्तक घेतले आणि त्यांना 1 वर्ष बेसिक ट्रेनिंग दिली, सगळ्या खेळाची माहिती दिली, व्यायामाची माहिती दिली, तंदुरुस्त केले एकदम आणि नंतर पुढच्या फायनलला वर्षाखेर त्यांनी परीक्षा घेतल्या. नंतर माझ्या मोठ्या मुलाला पिस्तूल शूटर शूटिंगचं मला खेळ दिला त्याला आणि छोट्या मुलाला फुटबॉलचा गेम दिला खेळ दिला अशा रीतीने ते मुलं आंतरराष्ट्रीय घडली गेली.
1: सध्या काय करताय दोन्ही मुलं?
0: आता छोटा मुलगा जो आहे ना अजिंक्य रिंके तो रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिवला फिजिकल डायरेक्टर म्हणून आहे तो सिनियरला आणि मोठा मुलगा जो आहे ना तो मुंबईला रेल्वेमध्ये हेड टी सी आहे आणि तो इंडिया रेल्वेचा तो कॅप्टन आहे आणि तो मुंबईला आपल्या परदेशात तो टीम घेऊन जातो रेल्वेची आणि इंटरनॅशनल मिडल आहेत त्याला. असं
1: म्हणजे दोन्ही मुलं आपली जी दोन्ही मुलं आहेत ती सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं आपण घडवलीत आणि समाजाच्या मुख्य प्रवाहाला एक वेगळा आदर्श आपण या ठिकाणी निर्माण करून दिलेला आहे.
0: हो.
1: सर, आता हे सगळं आपल्या आपण कला शिक्षक असताना आणि आपण कला प्राध्यापक असताना ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. सर, आता तेच आपण रिटायर देखील झालेले आहात, तर या सगळ्या आपण म्हणतोच की रिटायर झाल्यानंतर बरेचसे आपले जे सहकारी असतात ते तिथंच आपला प्रवास संपल्याचा एक भास ते करून घेत असतात आणि कुठल्याही भूमिका ते पुढं कुठल्याही भूमिका ते पुढं ठोस घेत नाहीत, कला प्रकारात ते स्वतःला रमवून घेतल्याचं आपण पाहत नाही. अशात देखील आपण वेगवेगळ्या कलाकृती आता सध्या बनवत आहात, वेगवेगळी प्रदर्शनं आपण घडवून आणत आहात, हा प्रवास आणखी वेगळा आहे, काय सांगता येईल सर?
0: हा प्रवास फारच आनंदाचा आहे कारण कोरोनाच्या काळामध्ये दोन्ही मुलं एकत्र आली त्यावेळेस ते काय म्हटले, वयस्क माणसाला लवकर कोरोना होतो आणि तुम्ही घराच्या बाहेर जायचं नाही असे म्हटले. मी म्हटलं ठीक आहे कारण मुलं मोठी झाल्यानंतर मुलांचंही ऐकलं पाहिजे कधी कधी. मग मी त्यांचं ऐकलं, मी त्यांना सांगितलं की बाबा मला एवढं साहित्य तुम्ही आणा कारण कसं आहे टी व्ही किती पाहायचा, मोबाईल किती बघायचा, परत वर्तमानपत्र किती वाचायचे. मग मी काय केलं, माझ्या विषयाकडे वळलो आणि त्यांना साहित्य आणायला सांगितलं. सोलापूरहून त्यांनी साहित्य आणून दिलं मोटर गाडीवर जाऊन आणि मी परत त्या साहित्याचं एक एक टाईमपास म्हणून मी काम करत होतो. परंतु झालं एकदमच सुंदर, तिची निर्मिती इतकी जोरात झाली ना, माझे मित्र आले, उदाहरणार्थ उत्तम प्राचार्य उत्तम हुंडेकर, हे ॲडव्होकेट गिरीश शेटे, नागनाथ वजे, हे डॉक्टर पेशवे, डॉक्टर यादव, हे अशी कंपनी माझ्याकडे आली, मित्र कंपनी, आणि तिने पाहिल्यानंतर ते म्हणजे किती सुंदर केले, म्हणजे तुम्ही काय आहे असं कसं, मग तुम्ही फक्त काम करत राहा, आमच्या मी प्रदर्शनाची तयारी करतो म्हणली ती. आणि सगळा तिने 23,000 रुपये खर्च केला प्रदर्शनाचे. आणि सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांना इन्व्हाइट केलं व उद्घाटक म्हणून, आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव यांचे प्राचार्य जयशिंग डॉक्टर जयशिंगराव देशमुख हे अध्यक्ष म्हणून होते त्या कार्यक्रमाचे. हे कार्यक्रम इतका सुंदर झाला, 2 दिवस ठेवला होता कार्यक्रम, परंतु पब्लिक जास्त आल्यामुळं ते आणखी वाढवलं आणि 3 दिवस ठेवला प्रदर्शनाचा कार्यक्रम. त्यामुळं मला इतका आनंद झाला, माझ्या कलेच्या केलेल्या कलेला मला काहीतरी दाद मिळाली, हे याचा मला फार आनंद आहे. आणि त्यानंतर मी प्रत्येक कॉलेजला मला बोलवणं यायला आलं, कारण बऱ्याचशा ठिकाणी नॅक कमिटीला हा विषय माझा फार महत्त्वाचा होता. आणि त्यांना आता उदाहरणार्थ तुळजापूरच्या तुळजाभवानी कॉलेजमध्ये मला बोलावून गेलं, मला मानधन दिलं भरपूर त्यांनी आणि प्रदर्शन ठेवलं, तर कार्यशाळा घेतली त्यानंतर. हां, ते इतकं प्रदर्शन चांगलं झालं तर बऱ्याच कॉलेजला असं प्रदर्शन झालं जे नॅक कमिटीला ते फायद्याचं आहे, आणि जेणेकरून त्या माझ्या प्रदर्शनामुळं बऱ्याच कॉलेजला A+ मिळाला, जेणेकरून त्यांना आर्थिक बाबतीत कॉलेजला UGC मार्फत फारच फायदा झाला. त्यामुळं मला बरेचसे कॉलेजचे प्राचार्य बोलवतात प्रदर्शनसाठी.
1: आणि तुम्ही आताच आपले जे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय आहे त्या ठिकाणी देखील एक उत्तम प्रदर्शन आपल्या कलेचं लावलेलं आहे, उदंडाचा प्रतिसाद मिळताना आपण पाहिलेला आहे, विद्यार्थ्यांना सगळ्यांना ते आवडत आहे.
0: बरोबर
1: सर, एकंदरीत आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत, 25 मिनिटं आपण बोलतो आहोत. सर, मला असं सांगा की एकंदरीत आपला हा जो कला शिक्षक म्हणून असलेला प्रवास आणि आत्ता आपण निवृत्त झाल्यावर देखील उत्तम प्रकारे या ठिकाणी अशा पद्धतीचे आपण काम करत आहात, आपल्या माध्यमातून लोकांना देखील एक नवीन प्रेरणा मिळत आहे, तर आपले रेडिओ तेरणाचे जे श्रोते असतील अशा सर्व श्रोत्यांना आणि आपल्या ऐकणाऱ्यांना आपण काय सांगू शकाल? आपण एक कला शिक्षक आहात, त्याचबरोबर आपण इतका एक प्रदीर्घ असा अनुभव आपला कला क्षेत्रामधला आहे, लोकांमधला आपला अनुभव खूप मोठा आहे, सर जाता जाता काय सांगता?
0: तर कला शिक्षक रिटायर झाल्यानंतर काय केलं पाहिजे महत्त्वाचं आहे, म्हणून मी काय म्हणतो, आपण रिटायर झालोच नाही, निवृत्त झालोच नाही असं आपण गृहित धरायचं स्वतःला आणि आपल्या आपल्या कामाला लागायचं, जेणेकरून आपलं आपल्या आपली स्वतःची उन्नती होते, घरात वातावरण चांगलं होतं, नुसतं बसून काहीतरी पान तंबू खात राहायचं, टाईमपास करायचा, ह्याच्या घरात ते असं झालं, त्याच्या घरात तसं झालं, हे उठाठेव करण्यापेक्षा कला शिक्षकांनी जनरली आपल्या कलेची उन्नती कशी करता येईल ह्याचा जर आपण प्रयत्न केला तर बरंचसं समाधान आपल्याला होईल आणि आपल्या आपल्या कलेचा इतरांनाही फायदा होईल, जेणेकरून आता बरेच कॉलेजला माझा फायदा होत आहे. असं आणि आता जी मी प्रदर्शन करतो आहे रंगीत कागदापासून तयार केलेल्या कलाकृती जे की पानाफुलाच्या सहाय्याने जवळजवळ मी 220 डिझाईन तयार केलेले आहेत,
1: आणि वारली पेंटिंग पण आपण करतो,
0: वारली पेंटिंग केलेले आहेत, फ्लॉवर पार्ट केलेले आहेत, भरपूर सजावट केलेली आहे, त्यामुळे किती नैराश्य अवस्थेतला असलेला व्यक्ती त्याला जर आणलं प्रदर्शनमध्ये आणि ते बघ म्हटलं ना, तो बघितल्यानंतर इतका फ्रेश व्हायला पाहिजे, मी डिप्रेशनमध्ये गेलोच नाही असं त्याला वाटलं पाहिजे हे पाहिल्यानंतर, एवढं फ्रेश वाटतं पाहणाऱ्याला.
1: तर नक्कीच श्रोते हो, सरांचा हा जो प्रवास आहे, सरांचं हे जे काम आहे ते निश्चितपणे आपल्याला प्रेरणा देणारं असंच आहे. सर, आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपले हे जे सर्व श्रोते आहेत अशा सर्व श्रोत्यांना आपण आपले अनुभव कथन केलेत, आपण त्यांना शेवटी मार्गदर्शन केलं, याबद्दल मी आपला यासाठी मी रेडिओ तेरणा 90.4 FM माध्यमातून आपला आभारी आहे. सर, आपण असेच येत चला आणि यापुढील आपला जो प्रवास असणार आहे तो आणखी इंटरेस्टिंग असणार आहे. आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलात, आपले धन्यवाद, आभारी सर.
0: हां, नमस्कार.
2: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेरणा 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीत.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात. माहिती, ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा.
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं
5: ना,
4: दिल में मेरे आज क्या है?
5: क्या है?

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नात जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा.
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।